सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे.

आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ 1948, 29 मे 2026, पहाटेचे 5:55 झाली आहेत. मी डॉक्टर अभिनव बोरकर आपणा सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात मनापासून स्वागत करतो. प्रसारणाची सुरुवात करूया सनईच्या या मंगलसुरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेल्या गुजरी तोडी या रागातील धून आपण ऐकलीत. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकणार आहोत हिंदी समाचार आणि त्यानंतर कार्यक्रम वंदनवार चिंतन.

0: भारत का गम एक्सपर्ट।
1: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी।

0: कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
5: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास, आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी, आणि त्याबरोबरच तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 5 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, ऐकणार आहोत कार्यक्रम श्री रामचरित मानस राष्ट्रीय वाहिनीवरून काही क्षणात.

0: अभी आप सुन रहे थे श्री रामचरितमानस पाठ का भाग 203।
1: श्रोते हो, आपण जोडले गेला आहात पुणे विविध भारती 101 FM सोबत। ऐकूया पुढील कार्यक्रम।
2: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन। भगवत गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
2: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
2: संपर्क 97 64 12 55 33 9764125533।

अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 54वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 54वा श्लोक. याचा अर्थ असा, अर्जुन म्हणाला, हे केशवा, साम्यावस्थेत म्हणजे समाधी स्थितीत असणाऱ्या कोणाला स्थितप्रज्ञ म्हणावं? या स्थितप्रज्ञाचं चालणं बोलणं कसं असतं, वागणं कसं असतं ते मला सांग. याच गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 54वा श्लोक संपूर्ण भगवद्गीतेत अत्यंत महत्वाचा आहे, कारण या श्लोकातील अर्जुनाच्या प्रश्नापासून भगवद्गीतेतल्या सर्व प्रसिद्ध अशा स्थितप्रज्ञ लक्षणांना प्रारंभ होतो. स्थितप्रज्ञ हा गीता माऊलीचा अतिशय लाडका पुत्र आहे. त्याचं रूप स्वरूप वर्णन या श्लोकापासून आपल्या लक्षात यायला लागतं. इथे अर्जुनाचा प्रश्न अगदी नेमका आणि थेट आहे, तर त्या प्रश्नाला भगवंतांनी दिलेलं उत्तरही मार्मिक आणि सुस्पष्ट आहे. एका अर्थाने इथे श्रीकृष्ण आणि अर्जुन या गुरु शिष्यांमध्ये रंगलेलं अतिशय अभिनव असं हे स्थितप्रज्ञोपनिषद आहे असंही म्हणायला हरकत नाही. या श्लोकात भाषा हा शब्द लक्षण या अर्थी आलेला आहे. या श्लोकासंबंधी आपल्या गीता रहस्य या ग्रंथात लोकमान्य टिळक म्हणतात, या स्थितप्रज्ञाचं वर्तन म्हणजेच कर्मयोग शास्त्राचा जणू पाया आहे. हे आपण पूर्वी गीता रहस्यातल्या संजीवनी टीकेत 12व्या प्रकरणात सविस्तर पाहिलेलं आहे. ते वर्णन म्हणजे गीतेला अपेक्षित असणाऱ्या निष्काम कर्मयोगी पुरुषाचं आदर्श चित्रणच आहे. लोकमान्य टिळकांच्या या मताला दुजोरा देताना आपल्या गीताई चिंतनिकेत आचार्य विनोबा भावे म्हणतात, या 54व्या श्लोकापासून भगवद्गीतेतल्या भावार्थदृष्ट्या सातवं अधिकरण सुरू होतं. या संदर्भात विनोबांचे शब्द असे, पहा योगी स्थितप्रज्ञ थोर आदर्श आमुचा. आणि ही भूमिका खरंच आहे, कारण हा गीताप्रणीत स्थितप्रज्ञ म्हणजे आपल्या संपूर्ण भारतीय तत्वचिंतन परंपरेचा एका अर्थाने राजदूतच आहे. याचं मोठं वैशिष्ट्य कोणतं? नेमक्या शब्दात सांगायचं तर सिद्धांत विषयक सांख्यबुद्धी आणि आचरण विषयक योगबुद्धी या दोन्ही गोष्टी त्याच्या ठाई मुरलेल्या असतात. म्हणूनच तो म्हणजे भगवद्गीतेने सांगितलेला पूर्ण आदर्श मानव आहे. आणि त्याचा निर्देश स्थितप्रज्ञ या विशेष संज्ञेने भगवद्गीतेने केलेला आहे. तसं पाहिलं तर या 54व्या श्लोकात चार प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे स्थितप्रज्ञाची परिपूर्ण व्याख्या कशी करता येईल. दुसरा प्रश्न, त्या स्थितप्रज्ञाचं सर्वांना समजण्यासारखं लक्षण कोणतं. तिसरा प्रश्न, कोणत्या पारमार्थिक साधनेनी आणि तात्विक उपपत्तीने ते लक्षण साधकाला आपल्या ठाई बिंबवून घेता येईल. आणि चौथा प्रश्न असा की स्थितप्रज्ञाच्या जीवन यात्रेचं किंवा संचार विहाराचं स्वरूप कसं राहील. आणि या चार प्रश्नांची पुढे 18 श्लोकातून भगवंतांनी सविस्तर उत्तर दिलेली आहेत. या साऱ्याच गोष्टी तत्वचिंतन दृष्ट्या अतिशय अनोख्या आणि विलक्षण महत्वाच्या आहेत. अवघ्या मानवजातीवर श्रीमद भगवद्गीतेचे हे थोर उपकार आहेत. भगवद्गीतेतल्या या स्थितप्रज्ञस्य का भाषा

या श्लोकाबद्दल लोकमान्य टिळक यांचे शिष्य जस करंदीकर आपल्या गीतातत्व मंजरी या ग्रंथात म्हणतात, या श्लोकात आलेली समाधी ही संज्ञा पातंजल योगातल्या समाधीची अवस्था सांगत नसून यापूर्वी गीतेच्या दुसऱ्या अध्यायातच श्लोक क्रमांक 42 आणि 53 यामध्ये सांगितलेल्या समाधी या संज्ञेचा अर्थच पुनरुक्त करते. आणि तो अर्थ कोणता? तर समाधीस्थ म्हणजे आत्मस्वरूप निष्ठ अढळ बुद्धी प्राप्त झालेला. दुसऱ्या भाषेत ज्याची बुद्धी आणि मन दोन्ही आत्मनिष्ठ आणि आत्मसंतुष्ट झालेली आहेत तोच समाधीस्थ स्थितप्रज्ञ होय. आणि असा ज्ञाननिष्ठ स्थितप्रज्ञ लौकिक व्यवहारात कसा वागतो असा अर्जुनाचा मार्मिक प्रश्न आहे. कारण सिद्धांत हा व्यवहारात खरा उतरला तरच त्याला किंमत असते. या संदर्भात आचार्य विनोबा अधिक खुलासेवार सांगताना म्हणतात, इथे अर्जुन यांनी उल्लेखलेली समाधी ही पातंजल योगातली ध्यान समाधी नाही तर गीता प्रणीत समत्व योगातली ज्ञान समाधी आहे. ती चढतही नाही आणि उतरतही नाही, नैनाम प्राप्य विमुह्यते असं तिचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ती स्थिती आहे, वृत्ती नाही. पातंजल ध्यान समाधी ही वृत्ती आहे. स्थितप्रज्ञाची स्थिती तशी मर्यादित नाही, ती अखंड समाधी आहे, ती सकल समाधी आहे, ती परम समाधी आहे, ती संपूर्ण जीवनभराची समाधी आहे आणि जीवन परिपूर्ण करणारी ही समाधी आहे. ती चालती बोलती समाधी आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणून संत श्रेष्ठ एकनाथांनी सद्गुरु जनार्दन स्वामींचा उल्लेख केलेला आहे. तो अत्यंत महत्वाचा आहे. देवगिरीचे किल्लेदार असणारे जनार्दन स्वामी नेहमीच्या जीवनात किती परमार्थ शरण होते तर गृहाश्रमू न सांडिता कर्मरेखा नोलांडिता निज व्यापारी वर्तता बोधू सर्वथा न मैळे अशी परमसमाधी स्थितप्रज्ञ जनार्दन स्वामींची होती. याबद्दल ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका आपल्याला उत्तम मार्गदर्शन करते. ज्ञानेश्वर माऊली इथे एक संवाद रंगवतात आणि सांगतात, त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे देवा करुणासागरा, मी तुला एक महत्वाचा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर कृपा करून सांगशील का? त्यावर भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुला जे योग्य वाटेल ते मोकळ्या मनाने खुशाल विचार. यानंतर गीताप्रणीत स्थितप्रज्ञाच्या स्थितीगतीचं नेमकं चित्रण करताना भावार्थ दीपिका आपल्याला असं सांगते, या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्री कृष्णाते काय म्हणिपे स्थितप्रज्ञाते वोळखो केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसिया चिन्हे जाणीजे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवणी स्थिती असे कैसेनी रूपे विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. ज्ञानेश्वरांच्या या ओव्यांचा भावार्थ असा आहे. या बोलण्यावर अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटलं, हे देवा, त्या स्थिरबुद्धी झालेल्या स्थितप्रज्ञाला आम्ही जाणावं तरी कसं बरं? तो जो कोणी स्थिरबुद्धी झालेला असतो आणि समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला आम्ही कोणत्या लक्षणांनी ओळखावं ते नेमकं सांग. हा स्थितप्रज्ञ कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या प्रकारे वागतो ते लक्ष्मीपती श्रीकृष्णा कृपा करून मला सांग. या संदर्भात या गीताप्रणीत स्थितप्रज्ञ लक्षणांबद्दल स्वतंत्र पुस्तकच लिहिलेले स्थितप्रज्ञ दर्शनकार आचार्य विनोबाजी इथे एक महत्वाचा मुद्दा सांगतात. ते म्हणतात, गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञ लक्षण हा संबंध भगवत गीतेतला एक अतिशय प्रसिद्ध विभाग आहे. अगदी प्राचीन काळापासून आज तागायत इतकी प्रसिद्धी गीतेतल्या दुसऱ्या कोणत्याच विभागाला लाभलेली नाही. याचं कारण म्हणजे स्थितप्रज्ञ हा गीतेचा आदर्श पुरुष आहे. हा शब्दही गीतेचा स्वतःचा खास आहे. कारण गीतेच्या पूर्वीच्या ग्रंथात तो सापडत नाही आणि गीतेच्या नंतरच्या ग्रंथात मात्र तो सर्वत्र आढळतो. अर्थात स्थितप्रज्ञाप्रमाणे भगवद्गीतेत आदर्श पुरुषांची दुसरीही वर्णनं आलेली आहेत. उदाहरणार्थ कर्मयोगी, जीवनमुक्त, योगारूढ, भगवत भक्त, गुणातीत, ज्ञाननिष्ठ अशी वर्णनं येतात. पण विशेष म्हणजे ही वर्णनं स्थितप्रज्ञाच्या वर्णनापेक्षा फारशी वेगळी नाहीत. उलट असं वाटतं की मूळ स्थितप्रज्ञाच्या आदर्श स्थितीचेच हे सगळे वेगवेगळे पैलू आहेत. पुन्हा त्यांच्या वर्णनात स्थितप्रज्ञ डोकावतोच. उदाहरणार्थ 5व्या अध्यायात संन्यासप्रवण योगी पुरुषाच्या वर्णनात स्थिर बुद्धी असा शब्द येतो. किंवा 12व्या अध्यायात भगवत भक्ताच्या लक्षणांची समाप्ती स्थिरमती या शब्दांनी केली जाते. याचं कारण बुद्धीची स्थिरता असल्याशिवाय कोणतीच आदर्श स्थिती कधी प्राप्तच होऊ शकत नाही. म्हणूनच गीतेच्या दृष्टीने अंतिम आदर्श कोण, अत्युच्च ध्येयमूर्ती कोण तर स्थितप्रज्ञ.

आजच्या संदर्भात हा श्लोक एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न आहे, कारण हा प्रश्न पडलेले आपणच सगळे आदर्श अर्जुन आहोत. आपण सतत शांतपणा मिळवण्यासाठी धडपडतो. सोशल मीडिया, विविध पंथांचे गुरु, आध्यात्मिक नेते यांचे मोठे मोठे विचार आपण ऐकतो, पण प्रत्यक्षात असा माणूस समोर दिसत नाही. असा स्थितप्रज्ञ माणूस, त्याची देहबोली, बोलणं, चालणं, त्याचा आत्मविश्वास हे आपण सारखं शोधत असतो. रोजची कौटुंबिक वादळं, अस्वस्थ करणारे आजूबाजूचे आणि जगातले प्रसंग, घटना यातून अलिप्त राहून इतका शांत स्थितप्रज्ञ असा माणूस असेल का? असेल तर तो कसा राहतो, वागतो, बोलतो, दिसतो, याचा शोध आपण सतत घेतो आहोत. एक भगवान श्रीकृष्ण आणि कोट्यवधी अर्जुन, मग असा माणूस कुठे असेल, कसा असेल, हा शोध सुरूच राहील.

0: अर्पणमस्तु।
1: श्रोते हो, अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 54वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवरती, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावरती.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: श्रोते हो वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: ऐकणार आहोत कार्यक्रम भुले विसरे गीत राष्ट्रीय वाहिनीवरून काही क्षणात.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0: यांनी काल राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत फडणवीस यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर आम्हाला विजय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागा वाटप सन्मानानं होईल असं शिंदे यांनी सांगितलं. जागा वाटपाचं सूत्र स्पष्ट असून महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास साधत आहोत असं शिंदे म्हणाले. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. एक देश एक कायदा हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न समान नागरी कायद्याच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होईल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. महायुतीमध्ये रिपाईचं महत्व कमी झालं असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सरकारमध्ये एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा होता असं आठवले म्हणाले. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे, तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी, त्यामध्ये विदर्भाचा विशेष विचार व्हावा अशी मागणी आठवले यांनी केली. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शाह म्हणाले,
1: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शहा यांनी त्यांच्या त्यागाचं आणि मातृभूमीप्रती असलेल्या आजीवन समर्पणाचा आदरपूर्ण उल्लेख केला. प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. सावरकर यांच्या जन्मगावी भगूर इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी काल नागरिकांनी गर्दी केली होती. जयंतीनिमित्त भगूरमध्ये काल शोभायात्राही काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीतही पतितपावन मंदिरात तसंच शहरातल्या त्यांच्या पुतळ्याला विविध संस्था संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील सावरकरांचं वास्तव्य असलेली खोली काल खुली करण्यात आली होती. त्या ठिकाणीही काल अनेक नागरिकांनी अभिवादन केलं. राज्यभरात अनेक ठिकाणी व्याख्यानं, सांगीतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धांच्या माध्यमातून सावरकर यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑनस्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली आहे. ओएसएम प्रक्रियेद्वारे सीबीएसईनं जवळपास 40 कोटी स्कॅन केलेल्या पानांचं प्रथमच मूल्यांकन केलं आहे. ओएसएम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतात. ही प्रणाली प्रगत असली तरी या प्रणालीतील त्रुटी आणि इयत्ता 12वीच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलमधील तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्याचं प्रधान यांनी मान्य केलं. पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान या सर्व तक्रारींचं निवारण केलं जाईल याबद्दल

0: त्यांनी विश्वास दाखवला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण काल देशभरात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच F दर्जा मिळाला आहे अशा 29 महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. हा निर्णय केवळ पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाच लागू राहणार असून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना या कारवाईतून वगळण्यात आलं आहे. आगामी मान्सूनमध्ये कोकण विभागातील मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी नारकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला. अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटकं लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्र तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंड नजीक जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता रोज इन कॅमेरा पद्धतीनं होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हवामान. राज्यात कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. CBSEच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. नुकत्याच आपण ऐकल्यात प्रादेशिक बातम्या. आम्ही पुणे

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 वाजत आहेत।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
3: संपर्क 89 39 41 42।
1: ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून।
5: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू

मंडळी, आठवला का हा चित्रपट? अगदी बरोबर, 1976 साली प्रदर्शित झालेला वसंत जोगळेकर दिग्दर्शित गूढ आणि सस्पेन्स थ्रिलर असा मराठी चित्रपट हा खेळ सावल्यांचा. याची कथा होती सुमती गुप्ते जोगळेकर यांची, तर पटकथा आणि संवाद लिहिले होते मधुसूदन कालेलकर यांनी. चित्रपटाला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि गायक होते आशा भोसले, हेमंत कुमार, महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल. कलाकार होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर, आशा काळे, अशोक कुमार, राजा गोसावी, लालन सारंग, जयराम कुलकर्णी. अहो, अशा तगड्या टीमला घेऊन हा चित्रपट बनवला गेला. त्यातली गाणी पण प्रचंड लोकप्रिय झाली आणि या सगळ्यांना कॅमेराच्या लेन्स मधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं सिनेमॅटोग्राफर मनोहर आचार्य यांनी. आता ऐकूयात याच चित्रपटातलं अजून एक लोकप्रिय गाणं.

0: या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, त्यावेळी मराठी चित्रपटांमध्ये हॉरर विषय हाताळले गेले नसल्यामुळे हा खेळ सावल्यांचा या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची भरपूर पसंती मिळाली. वसंत जोगळेकर यांच्या अनुभवी दिग्दर्शनामुळे रहस्याचा शेवटचा उलगडा चित्रपटात होईपर्यंत प्रेक्षक खिळवून ठेवले गेले. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल

कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हे गाजलेलं शीर्षक गीत.

आता ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात रामानंद यांनी लिहिलेली ही रचना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात ही रचना होती, रामानंद यांची, संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553 1705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
3: होऊ दे ना पूर्ण
2: आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न स्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: आता ऐकूया शरद मोठे यांनी लिहिलेलं हे गीत. मीना खाडीकर यांचं संगीत, शरद मोठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. काही क्षणात म्हणजेच ठीक 7:50 ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 showrooms, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पुना, गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, जगात भारत असा एक देश आहे की सर्वात जास्त घरगुती सोनं म्हणजे घराघरात साठवलेलं सोनं हे भारतामध्येच आहे. आणि भारतीय महिलांना सोन्यांच्या दागिन्यांचा सोस तर प्रत्येक राज्यात कमी अधिक प्रमाणात असतोच. महिलांच्या अनेक दागिन्यांपैकी सगळ्यात आवडणारा, ठसठशीतपणे दिसणारा असा दागिना म्हणजे सोन्याचे हार. सुंदर अशा कलाकुसरीच्या देखण्या सुवर्ण हारांमुळे स्त्री सौंदर्यामध्ये नक्कीच भर पडते. तर आज सुवर्ण हारांच्या विविध प्रकारांपैकी श्रीमंत हार आणि पोहे हार याची माहिती आपल्याला देण्यासाठी पूना, गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आपण आमंत्रित केलंय. मोडक साहेब, नमस्कार.
6: नमस्कार. पोहे हार आपण जर पहिल्यांदा बघायला घेतलं तर तो सिंगल पदरी असतो, जनरली एक पदरी असतो, आणि त्या एक

0: केंद्रामध्ये पोह्याच्या आकाराचे टिकल्या या त्याच्याच स्वतःच्याच सेल्फ डिझाईन मध्ये त्या गुंफलेल्या असतात. मागे मानेवरती त्याला एक्सटेन्शन करण्याकरता
1: चेन
0: लावलेली असते. साधारणपणे पोह्याचा विचार केला 24 ते 28 इंच लांबीचा आणि पोहा आपला जो नॉर्मल जाड पोहा असतो त्या आकाराचा पोहा त्यातला हारातला जो आहे तो आणि दुपदरी असतो तो पोहा म्हणजे त्याचा एकमेकावरती वाकून एकत्र त्याची तार तयार केली जाते जेणेकरून ते एकात एकात गुंपता येतात आणि मध्यभागी त्याला थोडीशी खाच असते पोह्याच्या याला. आणि ते साधारण 24 ते 28 इंचाचं जर करायचं झालं तर ते 19 ते 20 ग्रॅम वजनापर्यंत होतं. आत्ताच्या भावाने 1.5 लाख रुपयाच्या आसपास जर 10 ग्रॅम सोन्याचं वजन असेल तर 3 लाखाचं सोनं होतं आणि साधारण 16% मजुरी त्याच्यावरती म्हटलं तर 37 x 28 म्हणजे 28,000 रुपये मजुरी आणि त्याच्यावरती जीएसटी असं करून साधारणपणे 3,60,000 ते 3,70,000 पर्यंत तयार होतो. श्रीमंत आहार जो तुम्ही म्हणलात तो श्रीमंत आहार हा पोहे आहाराचाच पुढलं व्हर्जन आहे.
1: बर,
0: जिथे चेन असते मानेवरून येणारी दोन बाजूच्या दोन ज्या चेन असतात तिथे एक प्रकारचं पदक निर्माण केलेलं असतं आणि त्याला खाली एक वेढे तयार केलेले असतात की ज्याच्यातून खाली पदर ओवलेले असतात आणि असे 4 पदर एकाखाली एक ओवले पोहे आहाराचे की त्याला श्रीमंत आहार म्हणायचं.
1: अच्छा,
0: तर 4 पदरी तो साधारणपणे श्रीमंत आहार जर आपण विचार केला तर तो 24 इंच 25 इंचापर्यंत असेल तर तो 80 ग्रॅम पर्यंत होतो. आता तेच सगळं परत 20 ग्रॅमचं जर 3,60,000 होत असेल तर 80 ग्रॅमचं त्याच्या चौपट होणार साधारण 12-13 लाख रुपयापर्यंत. शेवटी श्रीमंत आहार आहे त्याची किंमतही तशीच पाहिजे तर 12-13 लाखापर्यंत ते 80 ग्रॅम वजनाचा श्रीमंत आहार बनू शकतो. आता आधुनिक काळामध्ये ते हलक्या वजनातही बनवायची पद्धत निघाली. आधुनिक काळात त्याचं लांबीही कमी करायची पद्धत निघाली कारण काही काहींना फार लांब नको असतं कॉलर बरोबर ते नेकलेस सारखेच हार पण प्रकार हवे
1: आणि मंगळसूत्राच्या आतमध्ये
0: असतात. आता मंगळसूत्रच कॉर्पोरेट मंगळसूत्र इतकी आखूड असतात की त्याच्यापेक्षा कमी त्यामुळे ते वजन कमी जास्त होऊ शकतं पण प्रकार जो आहे तर पोह्यार हा सिंगल पदरी पोह्यार असतो. श्रीमंत आहार हा 4 पदरी पोह्यारचाच प्रकार पण तो 4 पदरामध्ये असतो त्यामुळे ते साधारणपणे 3-3.5 लाखात पोह्यार होतो साधारणपणे 12 लाख रुपयापर्यंत श्रीमंत आहार होतो.
1: बरोबर, आणि त्याच्या पदकांवरचं जे डिझाईन असतं ते पण बदलत असतं.
0: पोह्यावरचं जे पदक असतं त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या आकृत्या असतात म्हणजे ज्या पारंपरिक आपल्या आकृत्या आहेत निसर्गाच्या संदर्भात असतील देवदेवतांच्या असतील किंवा इतर कुठलेही असतील तर त्या आकार प्रमाणे असतात आणि मागे त्याला वाढवण्याकरता लांबी वाढवण्याकरता चेन पुढे मागे करता येते.
1: म्हणजे या सगळ्याचा विचार करून ज्यांना श्रीमंत हार किंवा पोहे हार बनवायचा आहे त्यांनी या सगळ्याची माहिती घेणं गरजेचं आहे
0: आणि त्या प्रमाणात सेव्हिंग करणे.
1: अगदी खरंय मोडक साहेब. स्त्रियांच्या गळ्यातला शोभिवंत अशा सुवर्णहारांपैकी लक्ष्मीहार आणि पोहेहार यांची आज आपण श्रोत्यांना माहिती दिलीत त्यासाठी मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: कन्फर्मेशन बायस म्हणजे नेमकं काय आहे?
1: असं जेव्हा कन्फर्मेशन बायसेस बद्दल आपण विचार करतो म्हणजे सोयीस्कररित्या माहिती शोधणे. म्हणजे काय, आपल्याला जे पटेल आणि आवडेल तेच खरं आहे. जर आपल्याला एखादी कंपनी आवडत असेल किंवा एखादा फंड आवडत असेल तर आपण फक्त तीच कंपनी किंवा त्या फंडाबद्दलचीच माहिती वाचतो आणि त्याच्या नकारात्मक गोष्टीकडे कायम दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या निर्णयाच्या विरोधात जाणारी सत्य परिस्थिती पडताळून बघत नाही. कंपनी अडचणीत असताना देखील आपण गुंतवणूक चालू ठेवतो ज्यामुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतो. उदाहरण, सो आपण जेव्हा म्हणतो ना की आपलं मूल आहे ओके आणि त्याचं कम्पॅरिझन इतर मुलांशी करू नये आणि आपलंच मूल कसं चांगलं आहे आणि ते सगळं योग्य पद्धतीने कसं करते, जरी ते चुकत असलं तरीही त्याच्या चुकांवर आपण पांघरून घालतो आणि तो गोल्डन कसा आहे ओके सगळं छान कसं करतोय असं फक्त पॉझिटिव्ह बाजू या बघत राहतो. ह्याचा परिणाम काय होतो, भविष्यात ते मूल जेव्हा मोठं होतं तेव्हा त्याला त्याच्या चुका ह्या कधीच कळलेल्या नसतात. त्याच्या चुकांवर कायम पांघरून घातलेलं गेलेलं असतं आणि मग भविष्यात जेव्हा त्याच्या हातून चूक घडते तेव्हा त्याला ती चूक सुधारण्याची गरज देखील वाटत नाही आणि तो ती चूक आहे असंही मानत नाही, कारण त्यांनी आयुष्यात ते बघितलेलंच नाही किंवा त्याला कोणी समजूनच सांगितलेलं नाही. हेच इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत देखील आहे. म्हणजे आपल्याला जे पटेल किंवा आवडेल तीच इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवायची, ती खरंच आपल्या पोर्टफोलिओला गरजेची आहे का, आपल्या गोल्ससाठी गरजेची आहे का, याचा कुठेही सारासार विचार न करता किंवा त्याची पडताळणी न मांडता कोणीतरी करतंय आणि आपल्यालाही ते केल्याने आनंद मिळतो आपल्याला ते पटतंय म्हणून आपण करत राहणं इज दी कन्फर्मेशन बायस. कृपया असा विचार न करता योग्य सकारात्मक गोष्टींकडे बघा, सल्ला घ्या आणि आपल्याला जे पटेल ते करायचं डेफिनेटली आहे पण ते कोणाच्या तरी सल्ल्याने, कारण आपण कायमच बरोबर असतो असं नाही. नाण्याला दोन्ही बाजू असतात जेव्हा रॅशनल इन्व्हेस्टमेंटचा आणि प्रॉडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटचा विचार होतो तेव्हा.
0: या गोल्डन सल्ल्याबरोबर आज वेळ झाली इथेच थांबायची. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो, पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: duly registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:15 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या काही क्षणात.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150 तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत NDAच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे. ठाणे जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं नुकत्याच राबवलेल्या एका मोठ्या मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या अनेक व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात आली. FDAच्या

0: अधिकाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आस्थापनांची तपासणी करून 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा संशयास्पद साठा जप्त केला. 6 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात काल दिवसभरात एकामागोमाग एक असा एकंदर 7 जणांचा मृत्यू झाला. याच परिसरातील एका व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला. परिसरातील आणखीही काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे. हे सर्व मृत्यू गावठी दारू प्यायल्यानं झाल्याची चर्चा आहे, मात्र पोलिसांनी ही शक्यता फेटाळली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंडीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पुण्यात आज कमाल तापमान 39° सेल्सिअस राहण्याची शक्यता असून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आता ऐकूया कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोहम्मद रफी यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांनी लिहिलेली ही रचना, श्रीकांत ठाकरे यांचं संगीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर
0: स्वामिनी, बिझिलँड बिल्डिंग, कुंकेत रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
4: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
3: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर,
5: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, चळक रोड, पुणे.

0: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.
1: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.

0: आशा भोसले यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वरांची ही अभंगरचना आपण ऐकलीत. संगीत होतं चंद्रशेखर कामेरकर यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न NAC A ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11

0: कॉमर्स पासून बी कॉम एम कॉम बी एम ए बी एस सी बी बी ए बी एस सी सी एस अशा व्यवसाय अभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 9404598-9375.
0: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज .org.
2: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999-1827.
5: आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात ही रचना.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: काय रे बसता कुठे बांधला?
4: अरे अर्थातच स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
3: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
4: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.

0: स्वामिनी सायंची महाराणी बिझी लँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत ज्ञानेश्वरांची ही अभंगरचना किशोरी अमोणकर यांच्या स्वरात.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो, 5 रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
3: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
4: बरोबर,
3: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
4: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
3: अजिबात नाही.
4: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
2: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
5: याबरोबरच आजचा आपला लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती गीत हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
7: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 वाजले आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
8: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
9: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
10: इंटरनेट बँकिंग,
9: मोबाईल बँकिंग,
10: व्हॉट्सअप बँकिंग,
9: ई KYC,
10: NEFT, RTGS,
9: IMPS,
10: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
9: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
10: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे? यंदाची फिरस्ती जवळच ठिकाण आहे का कुठे? कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूर झाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
2: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
3: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
4: संपर्क 9689911240
3: 9689911240.
5: गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी एकूण 50,000 रुपयांची बक्षीस जाहीर करत आहे.
6: दोन इनरवेअर घेतले आणि UPI न पेमेंट केलं की UPI शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
5: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
6: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
5: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
6: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
5: असं एकूण 10 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार.
6: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
5: रक्कम देखील UPI द्वारेच दिली जाईल.
6: योजना 7 जून किंवा 60 असेपर्यंतच.
5: मग तुम्हीही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर?
6: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
5: वरील योजनेत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
6: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
7: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीटी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
8: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
9: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
8: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
10: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999827.
11: श्रोते हो द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो आज 29 मे

हा संगीतकार स्नेहल भाटकर यांचा स्मृतिदिन. स्नेहल भाटकर अर्थात वासुदेव गंगाराम भाटकर यांनी संगीत दिलेली गदिमांची काही गीतं आजच्या कार्यक्रमात आम्ही आपणांसाठी घेऊन आलो आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात हे गीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स, विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग

0: साठी संपर्क 7767015150
1: 77 67 15 15 0
2: पहिलं पाऊल पडलं अक्काच्या घरात.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
4: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
3: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर
5: डॉक्टर कांत यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात यापुढे ऐकूया गदिमांनी लिहिलेली ही रचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीतकार अर्थात स्नेहल भटकर.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर हडपसर पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात. आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर.

0: जंगली महाराज रोड पुणे, फोन 8087808797।
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
2: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी पुणे।
3: संपर्क 9689911240।
2: 9689911240।
4: गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी 49,000 रुपयांची बक्षिस जाहीर करत आहे।
5: 2 इनरवेअर घेतले आणि UPI ने पेमेंट केलं की UPI शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर।
4: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस।
5: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
4: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
5: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस।
4: असं 19 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार।
5: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच।
4: रक्कम देखील UPI द्वारेच दिली जाईल।
5: योजना 7 जून किंवा 60 असेपर्यंतच।
4: मग तुम्हीही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर?
5: उत्तम भक्कम गुडविल बनियान।
4: वरील योजनेत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे। अटी व नियम लागू।
5: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया सुलोचना आणि कुमुदिनी पेडणेकर यांच्या स्वरात. ह्या गदिमा गीतालाही संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.

0: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
1: श्रोते हो, 8:58 झाली आहेत आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। वेळ झाली आहे ठळक बातम्यांची।
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या। कॉंगो या आफ्रिकी देशातील इबोला विषाणूच्या प्रादुर्भावाची समस्या अत्यंत गुंतागुंतीची असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेसस यांनी म्हटलं आहे। संघर्ष, असुरक्षितता, स्थलांतर, अन्नटंचाई आणि समुदायांमधील अविश्वास या कारणांमुळे या साथीला आळा घालण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये मोठा गुंता निर्माण होत असल्याचं घेब्रेसस यांनी नमूद केलं। ते काल कॉंगोची राजधानी किन्हासा इथं दाखल झाल्या नंतर पत्रकारांशी बोलत होते। देशात इबोला विषाणू संसर्गाचे 1000 संशयित रुग्ण असून जवळपास 238 जणांचा त्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे। दरम्यान आफ्रिकेतील विविध देशात झालेल्या इबोलाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांनी त्रिपक्षीय निवेदन जारी केलं आहे। सार्वजनिक आरोग्यासाठी आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांचा निवेदनात समावेश आहे। अमेरिकेत सुरू होत असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेनिमित्त मोठ्या संख्येनं प्रवासी येण्याची शक्यता लक्षात घेऊन या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आजपासून 3 दिवस कर्नाटक, गोवा आणि केरलम या राज्यांचा दौरा करणार आहेत। आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनला 45 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बंगळुरू इथं आज होणाऱ्या जागतिक सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत। भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेले नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची मुंबईत लोकभवनात सदिच्छा भेट घेतली। यावेळी राज्यपालांनी ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांचं अभिनंदन करून त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या। नीट पेपरफुटी प्रकरणात CBIच्या पथकानं नांदेड शहरात काल 2 ठिकाणी चौकशी केली। पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून शहरातल्या 2 विद्यार्थिनींची आणि त्यांच्या कुटुंबाची चौकशी करण्यात आली। यापूर्वीही 16 मे रोजी नांदेडमध्ये एका विद्यार्थिनी आणि पालकांची CBIच्या पथकानं चौकशी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: AMFI रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. ऐकणार आहोत कार्यक्रम एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात मी डॉक्टर अभिनव बोरकर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. काही दिवसांपूर्वी वसंत ऋतू आला, आंब्याचा सीझन सुरू झाला, तसंच वार्षिक परीक्षांनंतर आपल्या घरा

शहरातील बालमित्रांच्या सुट्ट्यांचा सीझनसुद्धा सुरू झाला. तेव्हा आजच्या लेखणीमधून आपल्या विविध कवी आणि गीतकारांना पुन्हा एकदा आठवूयात, आपल्या बालपणात रमूयात त्यांनी लिहिलेल्या या त्यांच्या सुंदर अशा लेखणींमधून.

0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविवर्य कुसुमाग्रजांच्या लेखणीतून ही रचना होती सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: युरोलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांता शेळके यांच्या लेखणीतून मिळालेलं हे गीत. श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेलं, सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरात.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती? जवळचं ठिकाण आहे का कुठे? कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
3: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम, खुर्जे.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
6: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं हे गीत, अनिल अरुण यांचं संगीत. हे गीत ऐकल्यानंतर तुम्हाला देखील असं जरूर वाटेल की या गीताशिवाय आपलं बालपण गेलं असेल का.

0: हे बालगीत आपण ऐकलं उषा मंगेशकर यांच्या स्वरात. यानंतरची रचना तुम्हाला ऐकवणार आहोत भा. रा. तांबे यांच्या लेखणीतून मिळालेली, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली. ही रचना ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवेल की ही पाठ्यपुस्तकात असणारी पहिली सुंदर अशी कविता.
1: मुलानो, आपण आता पुंगीवाल्याचं गाणं म्हणूया. ऐका ऐका ऐका, एक दोन तीन चार. या या बालानो या.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: कार्यक्रमात यानंतर ऐकूया ग दि मा माडगुळकर यांनी लिहिलेली ही रचना आशा भोसले यांच्या स्वरात.

0: या गीताबरोबरच आजच्या कार्यक्रमातून निरोप घेतो आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहेत पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:30 वाजले आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम पुना आय केअर, मर्मबंधातली ठेव ही.
1: पुना आय केअर, मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमात सुरुवातीला भावबंधन या नाटकामधील हे पद ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात. राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या पदाला संगीत दिलं आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी.

पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: तिन्ही कॉलेज ला
2: काळजी करू नकोस,
1: फीस पाहिले का?
3: काय कसं आहात?
4: काय झालं?
2: फीचं टेन्शन,
4: राहुलचा बँक अकाउंट आहे तर रस्ता क्लिअर, बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल। ती कुठे मिठाई?
5: RBI सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट। संधी

0: डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
5: कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोविंदराव टेंबे यांनी लिहिलेलं आणि त्यांनीच संगीत दिलेलं हे नाट्यपद मधुवंती दांडेकर यांच्या स्वरात.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया ज्योत्सना भोळे यांच्या स्वरात राधामाई या नाटकातलं हे पद गोनी दांडेकर यांनी लिहिलेलं. संगीतकार व्ही जी भटकर अर्थात स्नेहल भटकर.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कधी असरे कधी गळीरे कधी
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: कार्यक्रमात यानंतर ऐकूया मानापमान या नाटकातलं हे पद मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेलं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे पद संगीत दिलं आहे.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
3: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
4: आरबीआय म्हणते
5: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
7: हर रोज रात 10 सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
1: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया हे बंध रेशमाचे या नाटकातलं हे नाट्यपद बकुळ पंडित यांच्या स्वरात. शांता शेळके यांनी लिहिलेल्या या पदाला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी

0: सकाळी 11 वाजता.
1: याबरोबरच आपला आजचा पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ह्या नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
2: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: श्रोतेहो, सकाळचे 9:58 झाली आहेत. ऐकणार आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नासंदर्भात आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. मराठवाड्यातील दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नदी जोड प्रकल्प महत्वाचा असून या माध्यमातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करायचा आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथं उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या सभेत शिंदे बोलत होते. यावेळी सुमारे 25,000 कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. आगामी मान्सूनमध्ये कोकण विभागातील मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. या काळात गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नरकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. अधिक महिन्यातील कमला एकादशीनिमित्त पुण्यातल्या कसबा पेठेतील ऐतिहासिक श्री त्रिशुंड गणपती मंदिरात चंदन उटी आणि मोगरा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्तानं भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या वतीनं उटीचं भजन सादर करण्यात आलं. त्याचा भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतला. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस.
8: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
9: श्रोते नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळ आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
10: श्रोते नमस्कार.
9: विक्रम, आजची केस बघूयात. यांचं वय आहे 45 वर्ष, उंची 169 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे आले तेव्हा वजन आहे 86 किलो. मिस्टर अमोल असं यांचं नाव आहे. आता यांना पित्ताचा त्रास होता आणि पित्तामुळे असणारी डोकेदुखी पण असं लिहिलंय फाईल मध्ये. प्लस त्यांचं बीपी हायर साईडला असायचं पण गोळी चालू नव्हती.
10: सांगतो आता अमोल सरांची केस. आपण जर का त्यांचं उंची आणि वजन बघितलं तर 169 सेंटीमीटर उंचीला 86 किलो म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे वजन जास्त होतं. त्याचप्रमाणे बॉडी फॅट पर्सेंटेज पण जास्त होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा मेन इश्यू असा होता की त्यांना क्रॉनिक हायपर ऍसिडिटी होती. हायपर ऍसिडिटीमुळे आणि बाकी इतर खूप त्रास म्हणजे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम आणि मेन म्हणजे ऍसिडिटी झाल्यानंतर त्यांना छातीत धडधड व्हायची. त्याकरता त्यांनी जेव्हा डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरांकडे त्यांनी त्यांनी बीपी जेव्हा केलं ते हायर साईडलाही आलं, पण त्यांना डॉक्टर म्हणले की हे जे तुमचं ब्लड प्रेशर वाढल्यासारखं आता दिसतंय हे त्याचं कारण हे बाकी काही नाही आहे, ऍसिडिटी आहे.
0: अच्छा.
10: आपण असं बघतो की एखाद्या ऍसिडिटी झालेल्या किंवा गॅसेस झालेल्या माणसाला असं वाटतं की आपल्या हार्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे का नाही, धडधड होते छातीत आणि पार जाऊन लोक ईसीजी सुद्धा करून घेतात, पण नंतर त्यांना कळतं की हे काही नाही.

0: ऍसिडिटी आहे फक्त.
1: ओके.
0: तर तसंच त्यांचं झालं आणि बाकी तर त्यांना काही इश्यूज नव्हते आणि वजन जास्त होतं. तर या दोन गोष्टी मिटिगेट करण्याकरता त्यांनी आपल्याकडे जॉईन करण्याचा निर्णय घेतला.
1: बरं, मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का आणि वजन किती कमी झालं ह्या दोन्ही गोष्टी ऐकायच्या आहेत. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथे. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000 9011325000 90111.
0: तर त्यांचा मेन प्रॉब्लेम, दोन मेन प्रॉब्लेम मी म्हणले तसे, पहिली गोष्ट म्हणजे वाढलेलं वजन, दुसरी गोष्ट म्हणजे ऍसिडिटी. आता ऍसिडिटी आहे म्हणल्यानंतर मी लगेच सरांना विचारायला चालू केलं की म्हटलं झोपण्याच्या वेळा काय, शेड्यूल काय काय, तर तेव्हा ऍसिडिटीचं रिझन हे कळलं. रोजची झोप ही 12 ते 1 मध्ये चालू, म्हणजे 12 किंवा 1 रोज झोपत होते आणि सकाळी कंपल्सरी 7 उठायला लागत होतं त्यांना. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे त्यांना झोप ही अपुरीच पडत होती. आता झोप अपुरी पडल्यानंतर मुळे भरपूर लोकांच्या केसेसमध्ये ऍसिडिटी ही वाढते. आपल्याला बऱ्याच लोकांना माहितीच नसतं की झोप कमी झाली तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा ऍसिडिटी वाढण्यावरती होतो. आणि जर का झोप चांगली झाली तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही अति उत्तम पद्धतीने काम करते. तर पहिले ते त्यांना समजावून सांगितलं, म्हटलं तुम्हाला तुमची झोप सुधारेल पाहिजे. त्याला ऍडिशन म्हणजे ते उठल्या सकाळी ब्लॅक कॉफी नाही तर ब्लॅक टी घेत होते. ते 1-2 कप घेत होते आणि मग त्याच्यानंतर नाश्ता, तो सुद्धा पोहे वगैरे करत होते आणि त्याच्यामुळे मग ऍसिडिटी अजून वाढत होती दिवसभर. आणि इतकी की पार दिवसातनं एकदा त्यांना अँटीऍसिडची गोळी ही घ्यायलाच लागत होती पर्यंत त्यांची परिस्थिती गेली होती. आणि मग डाएट, एक्सरसाइज, व्यायाम, आता त्याच्यात सुद्धा नाश्त्याला पित्तकारक पदार्थ नाही दिले. त्याच्यानंतर सकाळचा अंशापोटीचा चहा बंद करायला सांगितला आणि त्यांना अजून एक सांगितलं, म्हटलं 7 जर का उठायचं असेल तर तुम्हाला 11 झोपणं भाग आहे, तरच तुमची झोप ही कम्प्लीट होईल. खरं तर मी लोकांना सांगतो की 10 ते 6 किंवा 9:30 ते 5 हीच खरं उत्तम झोप आहे. पण काही काही सिच्युएशन मध्ये, काही काही लोकांमध्ये जेव्हा त्यांना ते करणं शक्य नसतं तेव्हा 11 झोपून 7 उठणं सुद्धा ठीक आहे. तर हे सगळं त्यांना मी जे काय सांगितलं ते पटलं, ते त्यांनी व्यवस्थित करायला चालू केलं.
1: ओके.
0: आणि आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला तर त्यांना आपल्याकडे जॉईन करून काही फार वेळ झालेला नाहीये, फक्त 2 झालेत. आणि या 2 त्यांचं वजन 86 79 वरती आलंय, म्हणजे 7 किलोनी वजन कमी झालंय पहिली गोष्ट. ज्या दिवसापासून त्यांनी आपलं हे सगळं फॉलो करायला चालू केलं त्यांचं असं म्हणणं आहे की त्या लिटरली त्याच्या पुढच्या दिवसापासून त्यांची ऍसिडिटी ही ऑलमोस्ट 90% कमी झाली. ह्या तर त्यांचा पहिल्या आठवड्यातला रिव्ह्यू आहे. आणि आज आपण बघितलं तर गेल्या 2 त्यांनी फक्त 3 अँटॅसिड घेतलेली आहे, ते सुद्धा पहिल्या 1-2 आठवड्यांमध्ये. नंतर त्यांची अँटॅसिड घेण्याची फ्रिक्वेन्सी ही 0 झाली. आणि त्यांना आज वजन कसं कमी करायचं, आपल्याला ऍसिडिटी का होते, त्याच्यावरती उत्तर काय, झोपेचं महत्व, वेळेवर खाण्याचं महत्व आणि एक बेसिक आपली हेल्थ कशी मेंटेन करायची आज हे त्यांना
1: कळलेलं आहे. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000 90111325000 90111. या केस बरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
1: श्रोते हो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आनंद सर नमस्कार.
4: नमस्कार.
1: रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल, नी रिप्लेसमेंट बद्दल, तसंच सांध्यांच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या सगळ्याबद्दल आपण या कार्यक्रमात बोलत असतो. तुमच्याकडे अनेक पेशंट्स येत असतात ते बघतोय आपण गेले काही दिवस. हे जे आजचे पेशंट आहेत हे प्लेयर आहेत. आता बऱ्याचदा प्लेयर्सच्या बाबतीत इंजुरीजचं प्रमाण जरा जास्त असू आणि त्यांना रिकव्हरी सुद्धा लवकर हवी असते पुन्हा स्पोर्ट रिजॉईन करण्यासाठी. सो असेच हे प्लेयर होते, क्रिकेट प्लेयर, ज्यांचा सांधा वारंवार निखळायचा म्हणून ते तुमच्याकडे आले होते. काय केस होतं?
4: हा पर्टिक्युलर पेशंट उत्साही क्रिकेट प्लेयर होता. त्याचं वय 20 होतं.
1: अच्छा, म्हणजे अगदीच यंग एज.
4: बॉलिंग करताना फॉलो थ्रू मध्ये पडला.
1: ओके.
4: विचित्रपणे पडल्यामुळे त्याचा सांधा निखळला.
1: अच्छा.
4: प्रायमरी ट्रीटमेंट ग्राउंडवर लोकांनी केली, त्याचा सांधा बसवला गेला.
1: बरं.
4: आणि नंतर तो ट्रीटमेंटसाठी गेला इतर ठिकाणी, ट्रीटमेंट घेतली, व्यायाम चालू केले. पण नंतर त्याला काही कॉन्फिडन्स येईना बॉल फेकताना किंवा बॉलिंग करताना, वेदना

0: व्हायला लागल्या.
1: ओके.
0: आणि त्याला असं वाटायचं की आपला सांधा निखळतोय. परत झोपेत असताना त्याचा सांधा निखळला, परत तो बसवण्यात आला, त्यामुळे त्याचा पूर्ण कॉन्फिडन्स गेला. हा पेशंट आमच्याकडे सेकंड ओपिनियन साठी आला तेव्हा असं आढळून आलं की त्याची मुळातच हायपर लॅक्सिटी आहे, म्हणजे त्याचे सांधे अतिशय लवचिक होते. त्याच्यामध्ये एमआरआय वर अशी लक्षणं होती की वारंवार होणाऱ्या डिसलोकेशन मध्ये जे काय आढळतं, सॉकेटच्या भोवती जी रिंग असते ज्याला लेबर म्हणतात ती तुटली होती आणि बॉलला छोटा खड्डा होता.
1: सो या केसमध्ये मग तुम्ही काय ट्रीटमेंट दिली हे ऐकायचीच आहे. पण त्याआधी श्रोतेहो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 डॉक्टर आनंद सर, तुम्ही सांगताय क्रिकेट प्लेअरच्या या केसबद्दल, 20 वर्षांचाच होता आणि मुळातच त्याला सांधे त्याचे वीक होते हा पण प्रॉब्लेम होता.
0: स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की एखाद्याचं वय जर 20 पेक्षा कमी असेल तर त्याला रिपीटेड डिसलोकेशन होण्याचं प्रमाण खूप हाय असतं, ऑलमोस्ट 80% हाय असतं.
1: बापरे. बर.
0: त्यामुळे या पेशंटमध्ये झालं ते दुर्दैवानं फार कॉमनली आम्ही बघतो. तर या पेशंटमध्ये मग आम्ही त्याला आर्थोस्कोपीचा सल्ला दिला.
1: बरं.
0: तर ह्या सल्ला देण्यापूर्वी आपण त्या पेशंटच्या सॉकेटची झीज किती झाली, तो बॉलचा खड्डा किती खोल आहे हे सगळं बघतो, त्याची लवचिकता बघतो आणि त्याच्याप्रमाणे प्लॅन करतो.
1: अच्छा.
0: तो सुदैवाने या पेशंटच्या सॉकेटची झीज फार नव्हती, तर आम्ही त्याला बँकार्ट रिपेअर नावाचं दुर्मिळ ऑपरेशन केलं. 3 टाक्याचं असतं. उखडलेली सांध्याची रिंग सॉकेटची ती जागेवर बसवली जाते आणि त्याच्या बॉलचा जो खड्डा होता ज्याला हिल सॅक्स लिजन म्हटलं जातं त्याच्यामध्ये स्नायू जोडला जातो. त्याच्यानंतर रिहॅब होतं. रिहॅब केल्यानंतर असे पेशंट बरे होतात. हा पेशंट 6 महिन्यानंतर परत पूर्ववतपणे क्रिकेट खेळायला जाऊ शकला.
1: अच्छा. पुन्हा तेच की यंग एज मध्ये सर्जरी झाल्यानंतर ऍक्टिव्हिटीज लवकर करायची घाई असते, अशा पेशंटना तुम्ही काय सांगता?
0: नाही, आता अशा पेशंट मध्ये त्यांना काउन्सिलिंग फार महत्वाचं असतं.
1: ओके.
0: जर तुम्ही आता दुर्लक्ष केलं तर तुमचा सांधा वारंवार निखळत राहील आणि खूप जास्त इजा होतात. नंतर परिस्थिती एवढी खराब होते की सांधा तरुण वयात झिजू शकतो. हे कॉम्प्लिकेशन टाळायचे असतील तर थोडीशी काळजी घ्या.
1: बरोबर.
0: कासवाच्या गतीने गेला तर जिंकाल, सशाच्या गतीने गेला तर हराल असं सांगितलं.
1: खूप महत्वाचा सल्ला तुम्ही दिलाय डॉक्टर, हा सल्ला लक्षात ठेवूयात, इथंच थांबूयात. श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलेत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला देवता या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत ऐकूया. संगीत दिले राम लक्ष्मण यांनी.

0: सारे बंद तोडा इच्छेच्या झाडाला बांधला या घोडा घालून या घाव सारे बंद तोडा नको रे उशिरा वेळ फार झाला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला हा वासुदेव आला सकाळच्या पारी हरी नाम बोला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला हा वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला हा वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव
1: मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं देवता या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत. मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत या गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. आपण ऐकतात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा. दरम्यान आता ऐकूया मन की बात या कार्यक्रमाविषयी.
2: श्रोतहो आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनः प्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनः प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकतात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात आता ऐकूया तांबडी माती या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. योगेश यांची ही गीतरचना या गीताला संगीत दिले आनंद खने यांनी.

0: मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं तांबडी माती या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. योगेश यांची ही गीतरचना, संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, सकाळचं ठीक 10:20 झाली आहेत. ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला क्रिसेंट म्युच्युअल फंड.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार भूषण सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: शिक्षक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम आपण करतो आहोत सगळ्या शिक्षकांप्रती एक आदराची भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून 30 मे रोजी हा कार्यक्रम आपण करणार आहोत. खरंच एखादी पिढी घडवताना त्या मागे एखाद्या शिक्षकाचा किंवा रादर शिक्षक वर्गाचा किती मोलाचा वाटा आहे हे आपण सगळेजण जाणतो आणि म्हणूनच त्यांच्या प्रतीचा एक गौरव म्हणून हा कार्यक्रम आहे. याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल?
2: सो मॅडम, मी एवढंच म्हणेल की शिक्षकांसाठी कृतज्ञतेची एक खास संध्याकाळ असं या कार्यक्रमाला आपण म्हणू शकतो. शिक्षक हो तुमच्यासाठी इथे आपण दोन प्रमुख मुलाखती ठेवलेल्या आहेत. एक आहेत माननीय शिक्षिका सीमा शिंदे यांचं विद्यार्थी घडवण्याचं मोलाचं योगदान आहे. वेगवेगळ्या ट्रिक्स युक्त्या शोधून नवनवीन विषयांचा अभ्यास करून वेगवेगळ्या माध्यमातून ते मुलांना खूप छान पद्धतीने घडवत आहेत आणि ते बघून म्हणजे त्यांचे वेगवेगळे युट्यूबचे व्हिडिओज बघून मी अक्षरशः भारावून गेलो आणि त्या दिवशी मनोमनी ठरवलं की शिक्षक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाच्या ह्या एक आपल्या प्रमुख वक्त्या असतील. त्याचबरोबर दुसरे जे सर आहेत ते माननीय धीरज डोंगरे सर की यांचं खेडोपाडी किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की आदिवासी पाड्यावर खूप मोठं काम आहे आदिवासी मुलांना घडवण्याचं. यांनी खूप विडाच उचललेला आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, तर हा अशा प्रकारचा अवलिया शिक्षक हा देखील जेव्हा त्यांना मी असंच सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलो किंवा बघितलं त्यांचं

0: काम. तर मी तेव्हाही ठरवलं की हे देखील शिक्षक आपल्या कार्यक्रमाचा एक प्रमुख भाग असतील. तर असे दोन शिक्षक आपण प्रमुख मुलाखतीसाठी बोलवणार आहोत. त्याचबरोबर शिक्षकांचं आर्थिक नियोजन हे कसं असणार आहे किंवा कसं असलं पाहिजे याच्याबद्दलचं मार्गदर्शन मी करणार आहे. म्हणजे काय की त्याच्याबद्दल एक युनिक फायनान्शियल लँडस्केप इंडियन टीचर्सचा कसा असला पाहिजे याच्याबद्दलची चर्चा होईल. त्याचबरोबर कोर नीड काय, शिक्षकांची खरी गरज काय आहे, म्हणजे एड्युकेट टू एड्युकेटर्स असं मी आपण इथे म्हणू शकतो. त्यांचे चॅलेंजेस काय येतात, म्हणजे त्यांचं फायनान्स फायनान्शियल प्लॅनिंग मांडताना कॉमन पिटफॉल्स ट्रेडिशनल प्लॅन ह्याच्यावर ते कसा भर देतात आणि आज नवीन युक्त्या किंवा नवीन पद्धतीने त्यांना इन्व्हेस्टमेंटचा विचार कसा करायचा आहे, चॅलेंजेस पासून पळून न जाता त्याचा योग्य अभ्यास करून इन्व्हेस्टमेंटचा विचार कसा करायचा आहे, त्याला सोल्युशन देण्याचं काम आपण करणार आहोत. वेगवेगळे स्ट्रॅटेजिक वेज आपण इथे फायनान्शियल प्लॅनिंग, हेल्थ प्लॅनिंग, प्रॅक्टिकल ऍक्शन प्लॅन आपण तिथे त्यांना देणार आहोत. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट व्हेकल्स काय काय आहेत, त्या चूज कशा करायच्या, ते राईट डायरेक्शन कसं असलं पाहिजे याच्याबद्दलची माहिती आपण तिथे देणार आहोत. अर्थातच कुठलीही इन्व्हेस्टमेंट करताना त्याचं रिस्क मॅनेजमेंट हे कसं असलं पाहिजे याच्याबद्दलची देखील तिथे माहिती असेल. सेफगार्ड फ्युचर म्हणजे रिटायरमेंट आपलं कसं शांतपणे जगता येईल त्याच्यासाठीचं आर्थिक नियोजन कसं असलं पाहिजे याच्याबद्दलचं प्लॅनिंग असेल. प्रश्न उत्तरांचा देखील तिथे तास असेल. सो एकंदरीतच गुंतवणूक आणि त्याच्याविषयीचे वेगवेगळे पर्याय हे आपण तिथे मांडणार आहोत. शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहोत आणि त्यांना योग्य आर्थिक नियोजनाचा ऍक्शन प्लॅन त्या दिवशी कसा मिळेल याच्यावर क्रिसंटचा आणि माझा स्वतःचा भर असेल. असा भरगच्च कार्यक्रम खास शिक्षकांसाठी दुपारी 4:30 ते संध्याकाळी 8:30 ते 9:15 पर्यंत सुरुची भोजनासह एक सुवर्ण संध्याकाळ फक्त शिक्षकांसाठी. शिक्षक हो तुमच्यासाठी 30 मे रोजी.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही स्वतः शिक्षक असाल, तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला तुमचे आप्तेष्ट जर कोणी शिक्षक असतील, मग ते क्लासचे असू देत, शाळेचे असू देत, कॉलेजमधले असू देत, तर ते सर्व शिक्षक या समारंभामध्ये सहभागी होऊ शकतात. हा सहभाग पूर्णपणे विनामूल्य आहे, पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तेव्हा जरूर रजिस्टर करा. शिक्षक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम 30 मे रोजी दुपारी 4:30 दादासाहेब दरोडे सभागृह BMCC रोड पुणे इथे. प्रवेश विनामूल्य असला तरी रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सर्व शिक्षकांना त्यांचं शिक्षक असल्याचं आयडी कार्ड बाळगणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97-64-12-55-33 97-64-12-55-33. आणि सर, तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम केला होता, या कार्यक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे. जेव्हा आपण असे वेगवेगळ्या लोकांसाठी कार्यक्रम करतो त्यावेळेला शिक्षक म्हणल्यानंतर एक वेगळा आदरभाव तिथे बघितला जातो आणि त्यांची शिकण्याची कपॅसिटी सुद्धा खूप चांगली असते. तर तुम्हाला हा डिफरन्स जाणवला का, शिक्षकांना ज्यावेळेला तुम्ही या गोष्टी सांगता किंवा जेव्हा विचारांची देवाणघेवाण होते त्यावेळेला तो फरक तुम्हाला जाणवलाय का?
0: 100% जाणवला मॅडम. कारण मागच्या वेळी जेव्हा मी ओव्हरऑल शिक्षकांना त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग, म्युच्युअल फंड, SIP, इन्व्हेस्टमेंट याच्याबद्दल इन डिटेल डिस्कशन जेव्हा त्यांच्याशी केलं तेव्हा काही शिक्षकांचे मला नंतर फोन आले की बाबा हे आमच्यासाठी कसं गरजेचं होतं आणि हेच आम्ही येणाऱ्या पिढीला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कसं देऊ शकतो. म्हणजे ट्रेडिशनल वे सोडून छोटा का विना फायनान्स हा कसा असला पाहिजे, अगदी बालपणापासून त्यांना ते बाळकडू कसं देऊ शकतो, एक शिक्षक म्हणून आम्ही त्यांना कशी माहिती देऊ शकतो, म्हणजे रायझिंग इन्फ्लेशन असेल, त्याच्यानंतर पेन्शनचे वेगवेगळे पर्याय जे असतील, लाईफचे माइलस्टोन्स कसे असतात जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो, सेकंड इनिंगची लाईफस्टाईल कशी असेल, इमर्जन्सी फंडचा विचार कसा करायचा आहे, म्हणजे 5वी ते 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन आईबाबा जे करतायत त्याच्यात त्यांचा सहभाग कसा असला पाहिजे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षक देखील आता प्रयत्न करताना दिसतात आणि हे गरजेचं आहे जेव्हा आपण सामाजिक बांधिलकी याचा विचार करतो आणि येणाऱ्या जनरेशनना घडवण्याचा विचार करतो. जे शिक्षक उत्तमरित्या करतच आहेत पण त्याला फायनान्सची जोड जर मिळाली तर देश आर्थिक महासत्ता होण्यापासून म्हणजे ते स्वप्न फार लांब राहणार नाही. आणि म्हणूनच शिक्षकांसाठीचा तो ग्रॅटिट्यूड शिक्षक हो तुमच्यासाठी 30 मे 2026 रोजी.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही स्वतः जर शिक्षक असाल किंवा तुमच्या घरात कोणी तुमच्या अपेष्टांमध्ये जर कोणी शिक्षक असतील जे क्लास कॉलेज शाळा यामध्ये शिकवत असतील तर त्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम आहे 30 मे रोजी दुपारी 4:30 दादासाहेब दरोडे सभागृह

0: व बीएमसीसी रोड पुणे इथे शिक्षक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम सर्व शिक्षकांसाठी विनामूल्य असणार आहे, पण त्यासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शिक्षक असल्याचं तुमचं आयडी कार्ड बरोबर ठेवणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97-64-12-55-33 97-64-55-33 पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेओ. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. आणि शिक्षकांना, सर्व शिक्षकांना सांगा, शिक्षक हो तुमच्यासाठी, आपल्या ओळखीतल्या शिक्षकांसाठी.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार कदम सर.
4: नमस्कार
3: कदम सर. शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे 60 कोटी रुपये हे जाणता राजा या महानाट्याद्वारे आणि कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानातून शिवाय अनेक जणांच्या कष्टातून उभारले गेले, पण त्याच्या पुढचे टप्पे पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे निधी उभारण्यात आला याबद्दल आज आम्हाला सांगा.
4: आणि असं म्हटलं की आम्ही आमच्या पैशातनं शिवसृष्टीच्या 4 टप्प्यांपैकी पहिला टप्पा 60 कोटी रुपये खर्च करून पूर्ण केलाय. आता एकत्रित शिवसृष्टीची एकूण किंमत उभारणीची आजच्या घडीला 438 कोटी रुपये. त्यामुळे आम्ही सर्व विश्वस्तांनी आणि आमच्या कलाकारांनी असं ठरवलं की बाबासाहेबांनी जी स्वप्न बघितली त्यातलं फक्त शिवसृष्टी उभं करण्याचं स्वप्न त्यांच्या आयुष्यात अधुरं राहिलं. पण हरकत नाही, ते आपण ती जबाबदारी खांद्यावरती घेऊन आपण पूर्ण करू. आणि म्हणून सगळेजण आम्ही कामाला लागलो आणि त्यातनं मग पुढे आम्ही राजाश्रय म्हणून वेगवेगळ्या राज्य शासनांकडे, लोकाश्रय म्हणून दानशूर व्यक्तींकडे, उद्योजकांकडे जायला सुरुवात केली. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की 2023 महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मागच्या वर्षी 2025 जवळपास 190 कोटी रुपये खर्च करून दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आम्ही पूर्ण केलं.
3: शिवसृष्टीच्या पुढच्या वाटचालीबद्दलही कदम सर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. कदम सर, तुम्ही सांगत होता शिवसृष्टीच्या उभारणीबद्दल
4: पहिल्या टप्प्याला.

त्यावेळेचे आपले या देशाचे गृहमंत्री नामदार अमित भाई शहा यांच्या उपस्थितीमध्ये आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण केलं. दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते मागच्या वर्षी आम्ही पूर्ण केलं. राहिलेले जवळपास 250 कोटी रुपये उभे करायचे आहेत आणि राहिलेल्या 2 टप्प्यांचं काम पूर्ण करायचंय. पण मला विश्वास आहे लोकांवरती, राज्य शासनाने.

0: आणि राहिलेल्या दोन टप्प्यांचं काम पूर्ण करायचंय. पण मला विश्वास आहे लोकांवरती, राज्य शासनांवरती आणि आमच्या सगळ्या सहकारी विश्वस्त आणि माझ्या साथीदारांवरती की हेही शिवधनुष्य नक्की आम्ही या सगळ्या शिवप्रेमी आमच्या बंधू आणि बांधवांच्या प्रेमापोटी पाठिंब्यावर नक्की पूर्ण करू. राहिलेले 250 कोटी सुद्धा उभे करून नजीकच्याच पुढच्या 2 वर्षांमध्ये हा शिवसृष्टीचा 4 टप्प्यांचा प्रकल्प पूर्ण करून त्याचं लोकार्पण समाजासाठी देण्याचा आम्ही विचार करतोय.
1: नुसता हा सगळा प्रवास आणि हे सगळं वर्णन ऐकूनच अंगावर रोमांच उभे राहिले आणि म्हणूनच मला सगळ्या श्रोत्यांना, पालकांना, शिक्षकांना, मुलांना आग्रहानी बोलवायचं आहे शिवसृष्टी बघायला. मी स्वतः तिथे जाऊन आलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलीच पाहिजे अशी ही भव्य दिव्य शिवसृष्टी आहे. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी. पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले गया.
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणा में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: या आलात का फर्निचर बघून?
7: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
8: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
7: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना. आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
8: हे बघ तू.
6: अरे काय लहान मुलासारखे भांडताय. तुम्ही बसा, मी चहा टाकते.
8: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
7: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत?
9: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
6: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
9: बर बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
7: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट. इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये. आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
6: काय मस्त आहे रे.
9: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
7: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
9: बरं मग तुला कुठला आवडला?
7: मला
8: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना. पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा घ्या आई बाबा.
6: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
7: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
9: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ. दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
6: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात. आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
9: हो तर आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी बहरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
6: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे. झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
7: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला. किती वर्ष साथ दिली त्यांनी.
6: हो
8: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
9: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही. आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
7: बाबा असं काही नसतं. जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
8: करेक्ट. आणि आई बाबांसाठी तर सर

0: सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
1: अगं बाई, आता आणि कसलं सरप्राईज?
2: हा दाखवतो बाबा. तुम्हाला आठवतं, सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
1: रिक्लायनर?
0: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनरवर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
1: खूप आवडली.
3: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
2: बाबा, आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
3: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
0: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय?
2: हा, पण सकाळीच निघू 10 वाजता. आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
0: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: निर्मित संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
7: श्रोते हो, आपण रोजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि असमाधानी जगात यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण या प्रवाहात काही क्षण थांबून कधी स्वतःला विचारतो का की आपण स्वतः यशस्वी आहोत का? आपल्याला नक्की मुक्ती कशातून हवी आहे आणि दुःख टाळता येऊ शकते का? आपण कायम सुखी आनंदी राहू शकतो का? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या मनाला अगदी मुळाशी जाऊन विचारायला लावतात. आयआयएम अहमदाबादचे पदवीधर, माजी आयएस अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात.
8: नमस्कार
7: सर. तुम्ही एक शब्द नेहमी वापरता, ते म्हणजे अंतर्गत प्रशासन, इनर ऍडमिनिस्ट्रेशन. तर मग हे ऍडमिनिस्ट्रेशन नक्की कोण चालवतं आणि त्यावर कंट्रोल कोण ठेवतो?
8: काय आहे तो अंतर्गत प्रशासन म्हणजे काय? म्हणजे पूर्ण 40 वर्ष मी भारतीय प्रशासनिक सेवामध्ये होतो, तर शासनाचे प्रशासन खूप केले. पण शेवटी माझ्या लक्षात आलं की जोपर्यंत माझे मनावर किंवा माझे सिस्टमवर माझ्या प्रशासन नाही आहे तर बाहेरच्या लोकांवर प्रशासन करून काय उपयोग? तर त्यासाठी प्रत्येक माणसानी सुरुवात करावी आंतरिक, स्वतःची प्रशासन योग्य रीतीने व्यवस्थित ते लाईन दोरीमध्ये बसली पाहिजे.
7: बरोबर.
8: आणि तेव्हा जे फर्स्ट क्लास चालते त्याच्यानंतर तुम्ही जगामध्ये कुठेही प्रशासन करू शकता. पण सुरुवात स्वतःहून करायची.
7: त्यामध्ये सर या सगळ्याच्या निमित्तानं तुम्ही देश विदेशात सुद्धा फिरता आणि तिथल्या लोकांशी संवाद साधता, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. मग मानवी दुःखाचं स्वरूप वेगवेगळ्या शहरांमध्ये, देशांमध्ये, परिस्थितींमध्ये वेगवेगळं असतं का? त्याबद्दल तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे?
8: दुःख, चॅलेंज, टेन्शन सगळीकडे सारखंच आहे.
7: अच्छा.
8: मनुष्य आहे, फक्त त्याचे स्वरूप थोडे थोडे वेगळे असतील. पण आत तुम्हाला जे पीडा वाटते किंवा दुःख वाटते ते सारखंच असतो ना. तू जपानचा व्यक्ती आहे, त्याच्या घरामध्ये काही दुर्घटना झाली तर त्याला पण तितकंच दुःख होईल जितकं भारतात होईल किंवा जितकं कुठे दुसऱ्या देशामध्ये होईल. तर दुःखाचं स्वरूप बदलत नाही. आम्ही जे सुख किंवा दुःख आम्ही जे अनुभवतो ते सर्व माणसांमध्ये सेम आहे. फक्त हे आहे की कुठे वेगळे प्रकारची डेव्हलपमेंट झालेली आहे त्याप्रमाणे त्याचे सोर्स किंवा त्याचे कारण वेगळे होऊ शकतात. पण आमची रिएक्शन सेमच असते.
7: बरोबर सर. मग हे दुःख आपण टाळू शकतो का कमी करू शकतो मावापेक्षा? म्हणा
8: दुःख टाळणं फार कठीण आहे, पण तुम्ही ते दुःखाला तुम्ही त्याच्यातून बाहेर निघू शकता. कारण कसं आहे, चाके असतात. जेव्हा गाडीची चाकं जातो पुढे तर जे वर आहे तो खाली जातो आणि परत तो वर येतो. तर त्याप्रमाणे सुख आणि दुःख दोघे येणार, तुम्ही टाळू शकत नाही. टाळण्याचा एकच मार्ग आहे. सर्वात शांती बिगर दुःखवाला माणूस कुठे आहे? तो मसनात आहे, कब्रस्तानमध्ये आहे. ते सगळं झोपलेले आहेत तिथे, त्यांना कोणताही दुःख नाही. पण त्यासाठी जीवन द्यावं लागेल ना.
7: बरोबर.
8: जिवंत असताना तुम्हाला हे दुःख आणि सुख दोघेही बाजू तुम्हाला अनुभवावे लागेल. फक्त त्याला तोंड

0: देण्यासाठी त्याला फेस करण्यासाठी तुमच्याकडे किती ताकद आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे.
1: बरोबर. पण मग सर तुम्ही त्या चाकाची उपमा दिली तर मग त्या चाकामध्ये थोडं आनंदाची हवा भरून तो आनंद अजून मग वाढवू शकतो का आपण?
0: आनंद कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही जर तुम्ही दुःखापासून स्वतःला एक चांगले ताकदीने तुम्ही त्याला फेस केला ते पण एक वेगळा आनंद आहे. आला होता दुःख माझ्याकडे पण माझा विश्वास किंवा माझी जी ताकद होती माझी आंतरिक ऍडमिनिस्ट्रेशन जे तुम्ही म्हणतात आंतरिक प्रशासन ही इतकं सबल होता की आता मी त्याच्यातून बाहेर निघत आहे तो पण एक आनंदाचा स्रोत आहे. आनंद तर कधी घेता येईल तुम्हाला?
1: बरोबर.
0: नेहमी घेता येईल.
1: चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. सर माहोपेक्षा शिकल्यानंतर त्याची अशी काही ठराविक वेळ किंवा योगसाधना किंवा जीवनपद्धत बदलावी लागते का? रोजचं आयुष्य चालू ठेवून आपण माहोपेक्षाचा सुद्धा स्वीकार करू शकतो?
0: रोजच्या दैनंदिन जीवनाला काही डिस्टर्ब करायची गरज नाही. फक्त तुमचे जे विचार आहे ते सम्यक झाले पाहिजे तितकंच आहे. लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सम्यक झाला पाहिजे, पॉझिटिव्ह झाला पाहिजे. दॅट्स इट.
1: नक्कीच. सर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आध्यात्मिकता म्हणजे जगापासून दूर जायचं असं नाहीये खरं तर, मग माहोपेक्षा या गैरसमजाला अजून कसं दूर करते?
0: बघा, संसार सोडणं फार सोपं असते. कोणी जाऊ शकतो.
1: बरोबर.
0: तुमचे परिवार सोडा, हे सोडा, हिमालयकडे जा, राहा तिथे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण दैनंदिन जगामध्ये जगणं, तुमचे चॅलेंजेसला फेस करणे, तिथे तुम्हाला यश प्राप्त करणे, तुमच्या कुटुंबियांमध्ये तुम्ही आनंद पसरावा, तुमच्या मित्रांमध्ये आनंद पसरावा, त्यांच्यासाठी परोपकार करावा, तोच तर जगणं आहे. पळून जाणं फार सोपं असतो. त्यामुळे मी म्हणतो की तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये फक्त क्वालिटी इम्प्रूव्ह करा. माहोपेक्षा तुमचे जे क्वालिटी आहे तुमची, ते तुमची क्वालिटी वाढवून देणार.
1: बरोबर.
0: कार्य दैनंदिन करतेच राहणार आहे. असं नाहीये की तुम्ही काय नवीन काहीतरी करणार. मी कधी म्हणत नाही की सकाळी उठून हे करा आणि ते. माझे थोडेसे गायडन्स असते की सकाळी उठून जेव्हा तुम्ही कुठे बाहेर गेले किंवा तुम्ही बसलेले आहात एकटे, तर सर्वप्रथम गेलेला जो दिवस आहे त्यामध्ये कोणतेही तीन व्यक्ती निवडा ज्यांना तुम्ही धन्यवाद करू शकता.
1: वा.
0: मी काल दुपारी जेवलो, तिथे पंगत होती आणि त्या माणसाने मला किती प्रेमाने ते चपाती दिली किंवा पोळी दिली, त्याला तुम्ही धन्यवाद करू शकता. माझे घराचे माझे गृहिणी आहे घरामध्ये, माझी मिसेसनी खूप चांगला माझ्यासाठी एक माझे कपडे ड्रेस तयार करून दिले, त्याला तुम्ही धन्यवाद देऊ शकता. कोणत्याही तीन व्यक्तीला मिनिमम तुम्ही जर धन्यवाद देऊन सुरुवात केली दिवसाची, माझं तितकंच म्हणणं आहे. फार जास्त त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन नाही आहे. ते तरी करता येईल ना की नाही?
1: अगदीच अगदीच, ते तर करता येणं शक्य. चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. आणि या माहोपेक्षा चळवळीची मग भविष्यातली वाटचाल कशी असेल त्याबद्दल काय सांगाल?
0: भविष्यामध्ये मैं अकेला ही निकला था जानी में मंजिल मगर लोग जुड़ते गए कारण बढ़ता गए. असंच मला उम्मीद आहे. माझ्या अचेतन मन माझ्या बरोबर आहे आणि मी खरोखर मनापासून परोपकारासाठी करत आहे. लोक येणार आणि लोक माझ्यासाठी नाही येणार, त्यांचे जीवनाला मध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी आनंद वाढवण्यासाठी येणार याची मला खात्री आहे.
1: बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न सर, आज जर श्रोत्यांनी आजच्या कार्यक्रमातून जर एकच महत्वाची गोष्ट त्यांच्या मनात कायम पक्की करायची असेल तर ती गोष्ट कोणती? ती जाता जाता सांगाल.
0: स्वतः बरोबर खरं राहा. बी ट्रूथफुल टू युअर सेल्फ.

0: खपू नका, लाजू नका, घाबरू नका, आरसामध्ये स्वतःला बघा, स्वतः बरोबर तुम्ही एकाग्र होऊन जा. आणि तीन मंत्र जे मी सांगितले तेच एक शब्द, एकाग्रता, क्षमा आणि परोपकार, याच्याकडे लक्ष द्या. आपोआप तुमचे जीवनमध्ये खूप बदल होईल, आनंद वाढेल.
1: चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302, 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. धन्यवाद सर. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिली जो बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेतो. उज्ज्वल उके किंवा ओटू मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती. मी कार्यक्रमातून आपला आता निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला चैतन्यदायी प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
0: नमस्कार.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस. श्रोते हो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलेत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात. आता ऐकूया चौकट राजा या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. सुधीर मोघे यांच्या या गीताला संगीत दिले आनंद मोडक यांनी.

0: मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात श्रोते हो आत्ता आपण ऐकलत चौकट राजा या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. गीतरचना होती सुधीर मोघे यांची आणि या गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. वेळ लक्षात घ्या, सकाळसाठी 10:55 आणि 30 सेकंद होत आहेत.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 10:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
6: विविध भारती पुणे ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती हळू.

0: हळूहळू भारताच्या दिशेने होत असून आगामी 2 ते 3 दिवसात तो अंदमान निकोबार बेटापासून भारताच्या दिशेने पुढे सरकेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच एल निनो प्रभावामुळे यावर्षी जून ते सप्टेंबर या काळात देशात मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 90% राहील अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ एम महापात्रा यांनी आज दिली. नवी दिल्लीत आज सकाळी आगामी मान्सूनबाबत माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावर्षी उत्तर भारतात पावसाचं प्रमाण सरासरी इतकं सामान्य राहणार असून उत्तर पश्चिम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अधिक वर्षा होण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपसमूहातही जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं महापात्र यांनी सांगितलं. माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंग यांची आज पुण्यतिथी असून त्यानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहिली आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंग हे एक द्रष्टे नेते होते आणि त्यांनी देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपलं सर्व आयुष्य वेचलं अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्त रक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जून पासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचलित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव, नौका मालक, तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोते हो, काही ठळक घडामोडी आता आपण जाणून घेतल्यात. ऐकूया चंदूकाका सराफ मधुमालती.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: चंदूकाका सराफ मधुमालती हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची गीतरचना. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. चित्रपट आहे चोरी चोरी.

0: कार्यक्रमातली ही सुरुवातीची रचना होती चोरी चोरी या चित्रपटातली, स्वर होता लता मंगेशकर आणि मन्नाडे यांचा. हसरे जयपुरी यांची गीत रचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल.

0: हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे।
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
2: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास, आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन। मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी, आणि त्याबरोबरच तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी। आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात। आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706। आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 6 विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात। श्रोते हो, चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची गीतरचना। शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे असली नकली या चित्रपटातलं।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: आमचे चकाचक डीके केमिकल्समुळे घर होते चकाचक.
3: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
4: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
3: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
5: मी खरं एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
6: माझी छान पर्सनॅलिटी, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
7: माझी हाईट 6.6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
8: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
9: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
10: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
11: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
10: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
11: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
10: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
11: संपर्क 9689911240.
10: 9689911240.
12: गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी एकूण 50,000 रुपयांची बक्षिस जाहीर करत आहे.
13: दोन इनरवेअर घेतले आणि UPI न पेमेंट केलं की UPI शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
12: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
13: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
12: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
13: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
12: असं एकूण 10 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार.
13: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
12: रक्कम देखील UPI द्वारेच दिली जाईल.
13: योजना 7 जून किंवा 60 असेपर्यंतच.
12: मग तुम्ही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर.
13: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
12: वरील योजनेत कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
13: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

0: चंदू काका सराफ मधुमालती या कार्यक्रमात श्रोते हो आत्ता आपण ऐकलेत तलत नाही मुंबद आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात छाया या चित्रपटातलं हे गीत. गीतकार आणि संगीतकार होते सलील चौधरी. आपण ऐकतात कार्यक्रम चंदू काका सराफ मधुमालती आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे? यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे? खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
2: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम खुर्जे.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
4: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. सचिन देवर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. चित्रपट आहे लाजवंती.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
3: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
2: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर,
4: डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087878797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: श्रोते हो चंदुका का सराफ मधुमालती या कार्यक्रमात आता आपण ऐकलत तेरे घर के सामने या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत. हसरत जयपुरी यांची गीतरचना संगीत दिलं होतं सचिन देव बर्मन यांनी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
4: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवार

0: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकतात कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. सचिन देवर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. चित्रपट आहे 3 देवियां.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षण विषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9975.
3: वेबसाईट siddhivinayakcollege.org.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: कार्यक्रमात आता आपण ऐकलं तिसरी मंजिल या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत. राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती मजरूह सुलतानपुरी यांची.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: कार्यक्रमात आता ऐकूया बैराग या चित्रपटातलं आशा भोसले आणि महम्मद रफी यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिले लक्ष्मी, संगीत दिले कल्याणजी आनंदजी यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
3: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
5: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी ऐकूया ब्रह्मचारी या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरातली ही रचना.

0: श्रोते हो, कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलं ब्रह्मचारी या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गीत. हसरत जयपुरी यांची ही गीत रचना होती आणि हे गाणं आपण ऐकलं चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात. आणि याबरोबरच चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे वेदधरती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 11:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. नीट पेपर फुटीची घटना अत्यंत दुर्दैव असून त्याचा सखोल तपास CBI करत आहे. याबाबत दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. नीट पेपर फुटी संदर्भात आज दूरदर्शनच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. देशातील विद्यार्थ्यांच्या हिताला आपली सर्वोच्च प्राथमिकता असून आगामी नीट पुनर्परीक्षेबाबत आणि त्यासाठी घेण्यात येणाऱ्या लष्कराच्या मदतीबाबत कोणीही अफवा अथवा संभ्रम पसरवायचा प्रयत्न करू नये असं आवाहनही प्रधान यांनी केलं. आगामी काळात इराण अमेरिका दरम्यान करार होण्याची शक्यता बळावली असून पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची आशा निर्माण झाल्यानं आज सकाळी देशांतर्गत शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 352 अंकांची वाढ होऊन तो 76,220 अंकावर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 100 अंकांची वाढ होऊन तो 24,002 अंकापर्यंत पोहोचला. वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले असून उन्हामुळे कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील खुटसावरी इथं एप्रिल महिन्यापासून रुपराम बसीने

0: यांच्या पोल्ट्रीमध्ये सुमारे 3000 कोंबड्या मरण पावले आहेत. विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्यानं पोल्ट्री फार्ममध्ये लावलेले पंखे, कूलर, पाण्याचे फवारे विजेअभावी बंद राहिल्यामुळे कोंबड्या मृत्यूमुखी पडण्याचा दर वाढला आहे. गेल्या वर्षी दिवसाकाठी 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होत होता, पण यंदा 50 ते 100 कोंबड्या रोज मृत्यूमुखी पडत असल्याचं चित्र आहे. अमरावती तालुक्यातील पापळ इथं एका कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागानं धाड टाकून अंदाजे 30 टन निकृष्ट दर्जाच्या रासायनिक खतांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कृषी केंद्र संचालकासह संबंधितांविरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोत्याहो, काही ठळक घडामोडी आता आपण जाणून घेतल्यात. दुपारचे ठीक 12 वाजले आहेत.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत. सादर करते आहेत गौरी लागू.
3: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत. हॅलो दिलो में बसे गीत.
4: दिल की बातें
5: श्रोते हो, नमस्कार. हॅलो दिलो में बसे गीत हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, अर्थात तुमच्या स्मरणात राहिलेली काही हिंदी चित्रपट गीतं आणि त्याचीच फरमाईश पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पाहूया पहिला फोन कोणाचा आहे.
6: नमस्कार माझी बहीण.
5: नमस्कार, बोला.
6: बकरी ईद निमित्त शुभेच्छा.
5: धन्यवाद, तुम्हालाही शुभेच्छा.
6: माझ्या इतकी वेळी असते त्या मायला मोहन कठीण असत. माझी माझी आई आणि माझी मोठी बहीण दोघी मला टाकून गेले या जगातून.
5: बर,
6: त्यामुळे मी पोरका झालो. आता तुम्हीच माझ्या ताई आणि तुम्हीच माझ्या आई.
5: खूप मोठी भूमिका निभावायला सांगताय हो तुम्ही.
6: मग काय करू.
5: हो ना, कधी झालं हे सगळं, किती वर्ष.
6: 2016 साली. आणि आई गेली 2024 साली, तेव्हा दत्त जयंती होती.
5: बर, आणि ह्या
6: म्हणजे ही पोकळी न कधी भरून न निघणारी अशी आहे.
5: खरंय, कधीही न भरून येणारी.
6: आणि आई कशाचं गेलं की सगळं संपणार गौर गाई.
5: खरंय,
6: मी अत्यंत दुःखी आहे खरंच
5: अनिलजी. पण संगीतासारखा
6: आज माझं 72 वर्षाचं वय आहे.
5: हो, पण संगीतासारखा इतका चांगला छंद आहे तुमच्याकडे, किंवा तुम्ही ते शिकला आहात, ते ऐकण्यात तुम्हाला रस आहे. आणि शेवटी असं जाणारा जातो, उरलेल्याला जगायचंच असतं ना. काहीतरी आधाराची काठी आपली आपली शोधायची असते आणि तुमच्यासाठी संगीत ही फार मोठी काठी आहे.
6: आणि संगीत म्हणजे हे रामबाण औषध आहे.
5: बरोबर,
6: दुःख विसरायला लावतं.
5: खरंय,
6: पण मी स्वतः कलाकार असल्यामुळे त्या आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका असो किंवा निवेदक असो त्यांच्याविषयी मला खूप आदर आणि प्रेम आहे, माया आहे.
5: बरोबर,
6: आणि म्हणून मायपोटी तुम्हाला आज परत मी फोन केला. आणि आजच बकरी ईद आहे.
5: हो,
6: तर काल तुम्ही जो आपली पसंत सादर केलात
5: हो
6: किंवा एका श्रोतेची फरमाईश

0: केली
1: हो
0: अल्लाह को प्यारी आहे कुर्बानी
1: हो,
0: तर आज त्या अनुषंगाने मला एक गाणं शिकवायचंय बकरी निमित्त. पवित्र पापी सिनेमातलं गाणं आहे अल्लाह ही अल्लाह कर प्यारे भाई अल्लाह ही अल्लाह.
1: बर,
0: मोहम्मद रफीनी गायलंय आणि गीतकार संगीतकार प्रेम धवन. आणि हे गाणं माझ्यावर बाहुबली फुलफुले रामदास शर्माणी मी स्वतः अनिल नाईक आणि माझ्या तुम्ही गौरी ताई
1: हो
0: या गाण्याचा आस्वाद घ्या.

0: हॅलो.
1: नमस्कार ताई.
0: हा, दिलो मे बसे गीत हा कार्यक्रम आहे, बोला.
1: दिलो मे बसे गीत कार्यक्रमाची एक आठवण सांगायची म्हणजे, या दिलो मे बसे गीतला सुद्धा मागच आपला फोनिंग आपल्या आवड मध्ये संवाद झाला. दिलो मे बसे गीतला सुद्धा मी 2 महिन्यातून फोन लावलाय.
0: अच्छा.
1: आपला रसिक श्रोता नवनाथ शिंदे बोलतोय ताई.
0: बर.
1: तर गौरी ताई, 12 मेला जो आपला आगर शोक मिलने का आकाशवाणी अंतर्गत कार्यक्रम झाला,
0: हो,
1: अतिशय अप्रतिम कार्यक्रम झाला.
0: बर.
1: तो कार्यक्रम अजूनही माझ्या अंतःकरणामध्ये सेव, जसं मोबाईल मध्ये आपण नंबर सेव्ह करतो तसं हा अंतःकरणामध्ये एकदम फिट राहिला.
0: अरे वा.
1: आणि त्याच्यातलं जे त्यांनी सादरीकरण केलं बघा, अनुज लोटा यांचं भजन, त्याची दुसरी चाल मला ऐकाय मिळाली. पण मला एका पहिल्या चालीची आठवण आली, पिच्छोदरिया धीमे रे जे, हो, त्याच्यामध्ये श्रावणी ताई होत्या, अंजली ताई होत्या, मृण्मय पाठक साहेब होते, राजेश दातार होते, हे जे सगळे आकाशवाणीवर एक सगळ्यांची भेट झालेले कलाकार आहेत. आपला ज्यावेळेस आकाशवाणी मध्ये बालोद्यान कार्यक्रम व्हायचा, त्याच्यानंतर कोणत्या ना कोणत्या रेकॉर्डिंग साठी सगळे कलाकार यायचे, त्यावेळेस आपली कोरेगाव पार्क शाळा यायची, हो, त्यावेळी या सगळ्या कलाकारांची भेट झाली. आणि मग या कार्यक्रमानिमित्ताने हे आजच्या कार्यक्रमामध्ये गीत ऐकावं, कामचोर मधलं तुझे संग प्रीत लगाय,
0: ऐकूया की

0: हॅलो.
1: हां बोला. दिलो में बसे गीत हा कार्यक्रम आहे, याच्यासाठी आपण कॉल केलाय.
0: हॅलो,
1: हां
0: मी पुण्याहून बोलते.
1: हां बोला ना.
0: हा, मला माझ्या आवडीचे गाणे लावायचे होते.
1: कुठलं गाणं?
0: भरोसा म्हणलं.
1: भरोसा.
0: हो, असं पाहिजे. हो, दीदी का होते लावू.
1: ओके बर. काही या गाण्याच्या बद्दल आठवण काही सांगायची का आवडतं काही सांगू शकाल?
0: पहिल्यापासून ते गाणे आवडते.
1: बर
0: मी आता किती वर्ष झाले रेडिओ ऐकते.
1: बर बर.
0: पण लागतच नाही, पहिल्यांदाच फोन लागलं म्हणजे.
1: बर बर, स्वागत आहे तुमचं. आणि हिंदी चित्रपट संगीत आवडतं का?
0: हो, खूप. मला जुनी गाणी फार आवडते.
1: बर, रेडिओवरतीच ऐकता आणि काही बघता टीव्ही वरती सिनेमे?
0: रेडिओ माझं दिवसभर ऑफिसला कामाला असते ना.
1: हा,
0: रेडिओ चालत असतो.
1: अच्छा, ऑफिस मध्ये चालतं ऐकलं तर रेडिओ?
0: हो चालतं.
1: बर, ऐकूया. गुरुदत्त आणि आशा पारेख होते या चित्रपटामध्ये, आणि महमूद पण या सिनेमामध्ये होते. तर ही मोठी स्टार कास्ट या चित्रपटामध्ये होती आणि एकेकाळी चालला गाजला असा हा सिनेमा होता. तर जरूर आपण या सिनेमातलं गीत ऐकूया. आणि पुढच्या वेळेला जेव्हा फोन कराल ना, तेव्हा एक लक्षात ठेवा की आपल्याला हे गीत का आवडलं, त्याच्याबद्दल एक दोन ओळी तरी आम्हाला सांगा, म्हणजे ऐकणाऱ्याला पण बरं वाटतं. हां, रवी यांचं संगीत असलेला असा हा चित्रपट आहे भरोसा. ऐकूया त्यातलं गीत.

0: नमस्कार ताई.
1: नमस्कार. हॅलो, दिलो में बसे गीत या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बाहुबलीजी, आज कुठलं गाणं ऐकायचं आहे?
0: एक आज मला फिल्म प्यासा मध्ये एक गीत आहे,
1: हां,
0: जिने नाज है हिंद पर कहा. तर महिला ज्या वर्ग असतात बहिणी, तर त्यांच्याविषयी कवीनी म्हणजे फार कळवळ आणि त्यांच्या संबंधी ज्या अडचणी त्यांच्या सहानुभूतीपर या गीतामध्ये आपले विचार म्हणजे एक विचारपूर्वक त्यांनी स्पष्ट केलेले.
1: जिने नाज है हिंद पर वो कहाँ है, असं हे गीत ऐकायचं आहे तुम्हाला.
0: हा,
1: बर,
0: कहा है जिने नाज है हिंद पर वो कहा है.
1: हो, जरूर.
0: आणि या गीतामध्ये आज जे नारीची कुचंबना होते त्यांच्या म्हणजे पारिवारिक आणि आर्थिक समस्यामुळं ते म्हणजे दुर्मार्गाला लागतात आणि पुरुष लोक त्याचा दुरुपयोग कसा घेतात याच जिवंत उदाहरण म्हणजे प्यासा या चित्रपटातील या गीतामध्ये कवीनी व्यक्त केलेला आहे.
1: ऐकूया जरूर. सचिनदेव बर्मन यांचं संगीत आहे या चित्रपटाला, आणि गुरुदत्त या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून तर होतेच, पण याची निर्मिती आणि कथाही गुरुदत्त यांची होती. वैदा रहमान, बरोबर, रहमान, माला सिन्हा आणि जॉनी वॉकर हे प्रमुख भूमिकांमध्ये होते या चित्रपटात.
0: ते म्हणजे फार नारीविषयी आणि एक त्यांच्यावर जो व्यक्तिगत प्रसंग उद्भवला होता त्याचं म्हणजे दिग्दर्शन या गीतामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं दिसतं. आणि या गीताचा आस्वाद माझे स्नेही अनिल नाईक सुद्धा घेतील काही?
1: जरूर ऐकूया. त्यांचा पहिला फोन येऊन गेलेलाच आहे, त्याच्यामुळे ते तर ऐकत असतीलच. हा,
0: आणि गौरीताई, तुमचं म्हणजे कौतुक करावं वाटतं, इतक्या म्हणजे 4-5 वर्षानंतर आपलं संभाषण झालं नव्हतं, तरी पण तुम्ही माझ्या आवाज ओळखला आणि तुमची स्मरण शक्तीला मी दाद देतो व प्रशंसा करतो.
1: धन्यवाद. ऐकूया गाणं, ऐकूया.
0: धन्यवाद.
1: ठीक आहे,
0: धन्यवाद.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: नमस्कार. हॅलो दिलोमे बसे गीत या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला.
3: नमस्कार मॅडम, मी ज्ञानेश्वर पापळ बोलतोय राजवर नगर वरून.
2: हा बोला.
3: तर मला रंग चित्रपटातलं गाणं ऐकायचंय, तुझे ना देखो तो चैन मुझे आता नाही, हे गाणं ऐकायचंय मला. कुमार सानू आणि अलका याग्निकने ऐकलेलं
2: रंग या चित्रपटातलं गीत. बर,
3: हो. मला अशा म्हणजे 90 नंतरची गाणी ऐकायला खूप आवडतात मॅडम.
2: होय काय, काय संगीत आवडतं का ते कलाकार त्या काळातले बघायला आवडतात?
3: कलाकार आणि गायकांची, गायक संगीतकार असं कलाकारांच्या भूमिका असं खूप आवडतं मॅडम.
2: बर, 1993 सालातला चित्रपट आहे रंग, आणि त्याच्यामध्ये जितेंद्र दिसत.
3: लहानपणी शक्यतो गाणी

0: ते ऐकायला भेटले मॅडम.
1: हा टीव्ही वरती ऐकायला मिळायची तेव्हा, नाही का? दिव्या भारती आहे त्याच्यामध्ये, आयेशा झुलका आहेत, अमृता सिंग आहेत, कादर खान बिंदू, अशी सगळी.
0: कादर खान मला चांगले आवडतात मॅडम.
1: आवडतात का कादर खान? बर, त्यांचं कामही उत्तम आवडत असेल लोकांना, आणि ते लिहतही असत ना, संवादाचं लेखनही कादर खान करत असत.
0: आणि तुम्ही गौरव मॅडम बोलताय मॅडम, मी आवाजावरून ओळखलं.
1: अरे धन्यवाद धन्यवाद.
0: आणि तुमचा घर खूप आदर्श वाटतो मला, कारण तुम्ही विविध प्रकारच्या मुलाखती घेतात ना, तुमचे विचार ऐकायला मला खूप आवडतात. कशा प्रकारचे लोक मिळतात, कशा प्रकारचे विचार मला आवडतात म्हणजे, आणि त्याच विचारांचा फायदा मी म्हणजे असं रोज कामाला जात असताना असताना लोकांमध्ये विचार मांडताना तुमच्या विचारांचा खूप उपयोग होतो माझ्यासाठी.
1: अरे धन्यवाद, खूप मोठी कॉम्प्लिमेंट दिलीत तुम्ही.
0: बसमध्ये असताना लोक अशी आपापले विचार मांडतात ना मॅडम, त्यावेळेस खूप मी माझं पण तुमचा उल्लेख केला होता. आज संजय सर, प्रसाद कुलकर्णी सर, अजून आपल्या त्या मॅडम
1: कुलकर्णी
0: मॅडम.
1: हा बर बर बर, ऐकूया आता तुमच्या पसंतीचं गीत. नदीम श्रवण यांचं संगीत आहे, ऐकूया रंग या चित्रपटातलं हे गीत.

0: बोला ना.
1: पंतप्रधान कशी बोलतो आहे.
0: बोला.
1: आमचे आमचे मित्र कैलास जो शिंदे, त्यांचा 1 तारखेला वाढदिवस आहे.
0: हो.
1: आणि आपला पण वाढदिवस 15 तारखेला झाला, 15 मेला.
0: हो, तुम्हाला कसं कळलं? बरं, ठीक आहे.
1: शुभेच्छा दिल्या होत्या. हा,
0: हो हो.
1: आणि माझा वाढदिवस 2 तारखेला, 2 जूनला आता.
0: बरं,
1: या निमित्त सर्वांना शुभेच्छा, निमित्त शुभेच्छा देते सगळ्यांना.
0: हो, जरूर.
1: हा, तर हिंदी मधलं गाणं ऐकायचं होतं. सुजाता म्हणजे चित्रपट, सुजाता 1959 सालचा आहे. गाण्याचे बोल आहेत, तुम जियो हजारो साल, के दिन हो 50 हजार.
0: सुनील दत्ता आणि नूतन यांच्यावरती हे त्या चित्रपटातली मुख्य भूमिका त्यांनी केल्या होत्या.
1: बरोबर. आपलं आपलं परदेशात आवाज ऐकायला मिळाला, आम्हाला खूप आनंद झाला. बघा,
0: धन्यवाद. आणि तुम्हालाही वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे मनोहर जोशी म्हणजे तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्राच्या वर्धापन दिनाला दरवर्षी एक आकाशकंदील आणून देता, तेच मनोहर जोशी ना?
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
0: ऐकूया सुजाता या चित्रपटातलं गीत, ऐकूया. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नमस्कार. हॅलो, दिलों में बसे गीत.
1: हॅलो, दिलों में बसे गीत. मी गौरीताई बोलतात का?
0: हो, बोलके.
1: गाणं सांगायचं होतं.
0: नाव सांगा ना आधी.
1: आणि जयश्री तेंडुलकर. सोमवारी केला होता मी फोन, तुम्हीच होते ना?
0: हो, बरोबर.
1: तर तुमच्याशी हे बोलायचं राहिलं होतं की तुम्ही ते सात संवाद आणि साप्ताहिक चर्चा याला जो हा जो कार्यक्रम तो अगदी उत्तम असतं तुमचं, की असं की तुम्हाला एवढं ज्ञान आहे म्हणजे कळतं आणि समोरच्या माणसाला शब्द आठवत नाही ना काय बोलावं, तर तुम्ही सुचवता मग हा शब्द त्यावेळेला असं, तर त्यात मला खूप कौतुक आहे.
0: धन्यवाद.
1: म्हणून तुम्हीच असाल अशा याने मी फोन केला आज परत.
0: धन्यवाद, धन्यवाद.
1: तर आणखीन पण तुमचं म्हणजे बाकीचं हे असतं ते तर आहेतच चांगलं सगळं. मला परत वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहे. परवा त्या यांना राहिलं ना माझे भाचे जावई.
0: अच्छा, नात राहिलेच का? बर, एवढ्या यादीत ते निसटले.
1: मला एकदम अनपेक्षित तुमची गाठ पडली तर काय म्हणजे
0: बोलता येईना, काय बोलावं कळेना. बर बर, आज गाणं कुठलं सांगा? आता नाव एकदा आधी सांगा, कोणाकोणाचे वाढदिवस आहेत म्हणजे कोणाचं नाव सुटायला नको.
1: होय होय, माझं मुलीचं 3 जूनला आहे, तिचं सौरसिका कुलकर्णी. आणि म्हटलं आज 8 जूनला नाही 9 जूनला माझ्या भाचे सुनेचा आहे, तिचा आहे कविता सुतार, सौ कविता सुतार. आणि भाचे जाऊ आहेत 9 जूनला, तर त्यांचं आहे नाव प्रसाद केरकर. आणि 27 जूनला माझ्या नात सुनेचं आहे, तिचं नाव आहे प्रणाली धावडे, सौ प्रणाली धावडे. तर हे राहिले होते. आणि 16 जूनला माझ्या मानसकन्याचं म्हणजे वर्षा खानविलकर हिचा आहे वाढदिवस. एवढ्यांची नाव राहिली होती ना, मग हेच गाणं ना वाढदिवसाच ते ह्याच्यात आहे बघा.
0: आणि मला एक प्रश्न पडलाय, विचारू का तुम्हाला?
1: हा विचारा ना.
0: एवढ्या सगळ्यांचे वाढदिवस लक्षात कसे ठेवता हो
1: ना? आणि काय काय

0: एक जुनं गाणं एकदम नेहमी लागत नाही ते गाणं आणि आधी मी अचानक फोन लग गया तो थोडा माइंड मध्ये चला गया. मोहम्मद रफी का गाया हुआ है देखिए.
1: अच्छा मोहम्मद रफी मराठीत बोला. मराठीतच बोलतीये मी.
0: मराठी बोलू का?
1: हा मराठीतच बोला. फक्त आता गाणं कुठलं ते तुमच्या पसंतीचं आपण लावूया. तर जरा विचार करून फोन करत जा ना.
0: सांगते ते मोहम्मद रफीचं जुनं गाणं कोणतंही लावा.

0: हॅलो.
1: हां, नमस्कार.
0: हां बोला.
1: आवाज येतोय माझा?
0: हो येतोय ना, बोला.
1: सर नमस्कार, धनंजय बोलतोय. फार दिवसानंतर दिलो मी पैसे घेतला फोन लावला का सर?
0: अच्छा अच्छा, आज कुठलं गाणं आहे? कसं आहे?
1: हा, नमस्कार, धनंजय वाघ बोलतोय बरं का?
0: हा धनंजय वाघ, नमस्कार. कुठलं गाणं ऐकायचं आहे आज?
1: गौरीताई नमस्कार, तुमचा आवाज ओळख बरं का? मी गौरीताई बोलत ना.
0: हा बोला, आज कुठलं गाणं ऐकूया?
1: बघा ताई, चित्रपट फार सुंदर बरं का? अजय देवगण आणि मनीषा कोइराला आहे.
0: बर,
1: चित्रपट नाव नाही पण गाणं फार सुंदर बघा ताई. दिल परदेशी हो गया दिल का आना दिल का जाना. लता मंगेशकर यांचा आवाज बघत आहे या गीतामध्ये बरं का?
0: बर ऐकूया, धन्यवाद.
1: बघत आहे गुरुवारी सकाळी जे आपलं

0: कार्यक्रम फार सुंदर झाला बरं का, ते आम्ही ऐकलं बरं का.
1: धन्यवाद धन्यवाद. नाही, कच्चे धागे या चित्रपटातलं गीत तुम्हाला ऐकायचंय, आनंद बक्षी यांचं हे गीत आहे.
0: कच्चे धागे, बरोबर. हो, कच्चे धागे
1: पाहिला होता का सिनेमा? पाहिला होता.
0: हो, फार सुंदर चित्रपट बघायचा होतो.
1: अच्छा, बर, ऐकूया या सिनेमातलं गीत. धन्यवाद
0: धन्यवाद.

0: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत, हॅलो दिलो में बसे गीत,
1: दिल की बातें।
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम हॅलो दिलो में वसे गीत, सादर करते होत्या गौरी लागू। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
3: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव, वेव.
2: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत नवीन हिंदी चित्रपटातली काही गाणी. यामध्ये आता ऐकूया अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांच्या स्वरात देव कोहली यांची गीतरचना. राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत हे गीत आहे कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं.

0: फीचं टेन्शन.
1: राहुलचं बँक अकाउंट तर आहे, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
2: RBI सांगते,
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
4: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
5: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल 0 करने का भी है.
4: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल 0 आलं. तुम्हीही बसवून घ्या.
6: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
7: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
8: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
9: भारत का गम एक्सपर्ट.
10: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
11: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
12: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया सलीम मर्चंट यांच्या स्वरात फॅशन या चित्रपटातलं गीत. इरफान सिद्दीकी यांची ही गीतरचना आणि या गीताला संगीत दिलंय सलीम सुलेमान यांनी.

0: तिन्ही कॉलेजला.
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात? काय झालं?

कार्यक्रमात ऐकूया सुखविंदर सिंग यांच्या स्वरात अस्तित्व या चित्रपटातलं गीत. गीतरचना आहे श्रीरंग गोडबोले यांची.

0: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553175 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, 5वा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
2: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
3: बरोबर.
2: आपण बदल

0: करणं म्हणजे मॅच्युरिटी, आणि ते सगळ्यात सोपं आहे कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना,
1: अजिबात नाही.
0: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
2: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांच्या स्वरात हॅपी न्यू इयर या चित्रपटासाठी. इस्रायल कामिल यांची गीतरचना आणि या गीताला संगीत दिले विशाल शेखर यांनी.

0: कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलं हॅपी न्यू इयर या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांच्या स्वरातलं हे गाणं. आपण ऐकतात कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोतेहो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत आपण ऐकलीत नवीन हिंदी चित्रपटातली काही गाणी. आता आपण ऐकणार आहोत काही मराठी नवीन चित्रपटातली गाणी. तर कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया सावरिया.com या चित्रपटातलं सोनू निगम यांच्या स्वरातलं हे गाणं. सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीत दिलंय अशोक पत्की यांनी.

0: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है। भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं। विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
2: श्रोते हो, द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता आपण ऐकतात नवीन मराठी चित्रपटातली काही गाणी। यामध्ये आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची गीतरचना। ही रचना आहे टाइमपास या चित्रपटातली।

कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलत नशिबाची ऐसी तैसी या चित्रपटासाठी वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे गीत. गीतरचना होती गुरु ठाकूर यांची आणि या गीताला संगीत दिलं होतं

0: प्रवीण कुमार यांनी.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
0: कार्यक्रमात आता ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडी यांच्या स्वरातलं गीत. गीतरचना पुन्हा एकदा गुरु ठाकूर यांची आहे आणि या गीताला संगीत दिलंय निलेश मोहरीर यांनी.

0: श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं गोलमाल या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे गीत. गुरु ठाकूर यांची ही रचना आणि संगीत दिलं होतं अवधूत गुप्ते यांनी. आणि याबरोबरच द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव द नेक्स्ट वेव.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. ऐकूया काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात गुंज उठी शहनाई या चित्रपटातली गीतरचना. भरत व्यास यांचं हे गीत आणि या गीताला संगीत दिलंय वसंत देसाई यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया पेईंग गेस्ट या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत. मजरू सुलतानपुरी यांचं एक गीत, संगीत दिलंय सचिन देव बर्मन यांनी.

0: श्रोतेहो, जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत अनुपमा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. कैफी आझमी यांची ही रचना होती आणि या गीताला संगीत दिलं होतं हेमंत कुमार यांनी. आणि याबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, यानंतर ठीक 2:15 हिंदीतून बातम्या आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: भारती कुछ ही पलों में आप सुनेंगे समाचार.

0: हार्वेस्टिंग अर्थात पावसाच्या पाण्याची साठवण याविषयी कर्नल शशिकांत दळवी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. साध संवादच्या आजच्या अंकात आपलं मनपूर्वक स्वागत करते. उन्हाळा संपता संपता पावसाची चाहूल लागली आहे. तो जरी पूर्व मोसमी पाऊस असला तरी सुद्धा आता पावसाळा येऊ घातलाय याची जाणीव आपल्याला सगळ्यांना झाली आहे. पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्यामध्ये आपण अनुभवली ती पाण्याची कमतरता, पाण्याची टंचाई, रस्त्यांवरती दिसणारे टँकर, या सगळ्याचं उत्तर काय असा प्रश्न समोर पडतो. पुण्यासारखं शहर जे रोज दिवसेंदिवस वाढतच आहे, तिथली लोकसंख्या वाढती आहे, इमारतींचे मजले वाढत आहेत, अशा शहरामध्ये भविष्यामध्ये पाणी आपल्याला कुठून मिळणार आहे हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. या प्रसालापासून काम करणारे कर्नल शशिकांत दळवी यांना आज आपण आमंत्रित केलंय आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. सर नमस्कार, आपलं स्वागत करते.
2: नमस्कार आकाशवाणी.
1: मी एवढी प्रस्तावना केली पाण्याच्या टंचाईची, या पाण्याच्या टंचाईपासून आपली सोडवणूक करण्यासाठी आपण 2003 सालापासून झगडत आहात. पावसाच्या पाण्याचं संकलन आणि साठवण अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग हा आपला विषय आहे. 2003 साली कामाला सुरुवात झाली, आजचं चित्र आपण बोलूच मुलाखतीच्या ओघामध्ये. पण काय घडलं नेमकं 2003 साली आणि तुम्ही या कामाला सुरुवात केलीत?
2: मी 2003 ला सेवानिवृत्त झालो.
1: बर.
2: आणि तो पण हे घर मी विमाननगरमध्ये, हा फ्लॅट मी लुणकर ग्रीनलँड 2 या सोसायटीमध्ये घेतला होता. नवीन सोसायटी होती, त्याने मला चेअरमन केला. मी जेव्हा खर्च बघत होतो व काय कुठे कुठे खर्च होतो, तर सगळ्यात मोठा खर्च मला दिसून आला की टँकर वॉटरचा. आमच्या इथं बोरवेल आहे, मग बोरवेलचं पाणी काय होतं? मग मी सगळीच माहिती घ्यायला सुरुवात केली. ती बोरवेलची पाण्याची पातळी आमची 225 फुटावर गेलेली होती.
1: बापरे,
2: खूप खालावलेलं होतं. अर्धा तास पाणी देत होती, म्हणजे नसल्यातच जमा होतो. त्याच्यामुळे आम्हाला 3 टँकर लागायचे रोजचे. आणि त्यावेळा देखील 200-250 रुपयाला एक टँकर यायचा, जो आज जवळपास 2000 रुपयाला टँकर मिळतो. मिडल क्लास सोसायटी, आपण म्हणतो यार हे चालणार कसं, वाढत जाणार का? पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढतात, त्याच्यामुळं टँकरचे रेट वाढणार, काय करूया? आणि जेव्हा मी माहिती काढायला सुरुवात केली तेव्हा राज्यात असं कुठं मला मिळालं नाही माहिती की इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स मध्ये गेलो, कॉर्पोरेशन मध्ये गेलो, जिथून होईल तिथून माहिती काढायपर्यंत साहेब कुणी केलेलं नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग, रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग तुम्ही असं शब्द वापरताय, तसं कुठे केलेलं आमच्याकडं आमच्या माहितीत नाही. पण त्यावेळेला गुगल नव्हता.
1: पण भारतामध्ये पाणी साठवण्याच्या वेगवेगळ्या परंपरा वेगवेगळ्या भागात होत्याच.
2: ते मी तुम्हाला सांगतो ना की आपल्याकडं रेन वॉटर हार्वेस्टिंग हे हा प्रकार 4000 म्हणजे वर्षापूर्वीच्या आधीच पासून चालू आहे इथं. म्हणजे आपण जर इतिहासात बघायला गेलो, इतिहासापासून शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत, म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ काय घेतलो की लोकांना कल्पना आहे म्हणून किल्ल्यावर देखील शेती होत होती, लोक राहत होते, समाज चालू होता, लढाया होत, सगळं होत. पाण्याची गरज लागते खूप, त्यामुळे तिथेही वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकार हा झालेला होता.
1: राजस्थानमध्ये अशी अनेक,
2: राजस्थानची खूप उदाहरण, प्रत्येक देशामध्ये हे प्रकार होते. त्याच्यामुळे हे नवीन शास्त्र नाही. पण जसं नळ तुमच्या माझ्या घरी आला,
1: बरोबर,
2: हे साधारणपणे 1950 आसपास असेल.
1: आणि पाण्याची जबाबदारी आपण सरकारवर सोपून
2: मोकळे झालो, नाही तर आपण नदीवरून विहिरीवरून पाणी घेऊन येत होतो. माझी आई असेल, आजी असेल, आत्या असेल, बहीण असेल मोठी, ती जाऊन पाणी आणत होते. होते हो. पण जसं नळ पडले गेले आणि पाणी घरी यायला लागलं, ते लोक विसरले. पाणी आहे, पाणी मिळेल आपल्याला, नळ उघडलं की पाणी येत जाईल. आणि त्यावर तशी त्यावर
1: जबाबदारी माझी राहिली नाही.
2: करेक्ट. पण आता ही जबाबदारी आपल्यावर पडली.
1: 2003 सालातलं सांगत होता.
2: 2003 सालात म्हणजे मी बघितलं की 2003 ला एवढं मोठं पाण्याचा खर्च आपण कसा भागवायचा. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग त्यावेळेला कुणी केलेलं नव्हतं. म्हणजे मल्टी स्टोरी बिल्डिंग जर कुणी केलेलं आढळलं नाही, चला म्हणून आपण करूया. मी संवाद साधला आमच्या सोसायटी 57 फ्लॅटची सोसायटी, त्या लोकांच्या बरोबर कमिटी बरोबर आधी साधला, सर्वांशी बोललो. हा एक मार्ग आहे म्हटलो. यश मिळालं पाहिजे. पावसाचं छतावर पडणारं पाणी

0: या घटकेला वाया जातात. किती पाणी आहे तो अभ्यास मी करून ठेवला होता. 750 मिलीमीटर पाऊस पडतो पुण्यात, याचा अर्थ 1000 स्क्वेअर फुटावर 75,000 लिटर पावसाचं पाणी प्रत्येक वर्षी पडतं. मोठी अमाऊंट आहे.
1: हो,
0: आमची सोसायटीचं रूफटॉप आहे 12,000 स्क्वेअर फुटचा, म्हणजे 9 लाख लिटर पावसाचं पाणी प्रत्येक वर्षी पडतं आणि वाया जात होतं. म्हणजे आता देखील बऱ्याच सोसायटीमध्ये वाया जातं.

0: लाख लिटर पावसाचं पाणी प्रत्येक वर्षी पडतं आणि वाया जात होतं, म्हणजे आता देखील बऱ्याच सोसायटीमध्ये वाया जात. हे एवढं पाणी जर आपण आपल्या बोरला जोडलं तर त्याची पातळी किती वाढली कल्पना करा. कधी केलेला प्रयोग नव्हता, लोक माझ्या मागे उभे राहिले आणि त्यामुळं हा मी मग एक टीम ट्रेन केली. ट्रेनिंग कुणाला तरी द्यायला पाहिजे, फिल्टर डिझाईन केला पाहिजे, सगळं केलं, सगळ्यांची साथ मिळाली, केलं, कसं का होईना केलं. आता चांगले होतात ती गोष्ट वेगळी. आणि ते करून आमचे साधारणपणे मे एंडला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमची सिस्टम सगळी लागली गेली
1: बर
0: पूर्णपणे. पावसाळा सुरू झाला, जसा पावसाळा सुरू झाला टँकर यायचे बंद झाले, कारण छतावर पडणारं पाणी बोरला जात होत, बोरची पातळी हळूहळू वाढत गेली. अर्ध्या तासाचं 2 तास पाणी यायला लागलं, 1 तास, 1.5 तास असं करत वाढत गेलं, टँकरचं प्रमाण कमी झालं. मग सगळे लोक म्हणाले की साहेब हे केलं खूप चांगलं झालं, पैसे वाचले, वर्ड बाय माउथ, तुम्हाला कळलं, ह्याला कळलं, त्याला कळलं. मग त्यानं पेपरवाले आले,
1: प्रायव्हेट न्यूज चॅनल कमी होते ते 2003
0: नव्हतं, त्याच्यामुळे काय आकाशवाणीचे लोक आले, बरेच लोक आले त्यावेळेला, ऐकलं त्यांनी, बघितलं सगळं, त्याच्या परिणामामुळे लोकही यायला लागले की साहेब आमच्या इथं आम्हाला पण करून द्याल का. मग आम्ही त्यांना टीमच होती तयार, त्यांनाही मदत केली, त्याचा परिणाम वाढत गेला चांगला. किंवा पाणी, आपलंच पाणी, फुकट मिळणारं पावसाचं पाणी, निसर्ग दोन्ही हातानं आपला पाऊस देतो सगळीकडं, प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि ते आपण वापरत नाही.
1: पण 2003 साली त्याची रचना तुम्ही कशी केली होती? ते
0: छतावर पडणारं पाणी पावसाचं, किंवा बिल्डर किंवा जो माणूस घर बांधतो छतावर पाणी साठू नये ह्याची जी व्यवस्था ठेवतो, थोडासा स्लोप दिलेला असतो बाजूला, आणि ते पाणी खाली उतरण्यासाठी त्या डाऊनटेक पाईप म्हणतात, पण एक पाईप असते खाली, ती वरून पाणी ते खाली येतं आणि खाली चेंबरमध्ये सोडतात किंवा रस्त्यावर वाहत जात. आम्ही काय केलं की त्याच्यामध्ये एक फिल्टर लावला, म्हणजे छतावर पडणारा गाळ,
1: पालापाचोळा,
0: पालापाचोळा, पक्षी असतात त्यांचं ड्रॉपिंग असतं, ते निघून जाव. हे केलं आणि ते पाणी मग आम्ही बोरला जोडून दिलं.
1: बरोबर.
0: सगळ्या एका पाईपमध्ये 12 पाईप होते आमचे डाऊनटेक पाईप, ते आलेले खाली, ते सगळ्यांना एका बाजूला जोडलं गेलं आणि ते आम्ही आमच्या बोरला सोडून दिलं.
1: आणि खर्च त्या काळी सगळ्या,
0: त्या काळी आम्हाला सगळा मिळून 52,000 रुपये खर्च आलता.
1: अच्छा.
0: म्हणजे 12,000 स्क्वेअर फुटला 52,000 खर्च आला
1: आणि वाचलेलं पाणी 9 लाख लिटर,
0: 3 लाख रुपये प्रत्येक वर्षी वाचले, का टँकरचा खर्च 3 लाख होता.
1: बरोबर.
0: आमचा खर्च एकदाच 52,000 रुपये आला.
1: बरं सर, तुम्ही हे पहिली गोष्ट सांगताय ती 2003 साली, आज घडीला आपण जर विचार केला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल खूप प्रचार झाला, त्याच्याबद्दल बोललं गेलं, अनेक सोसायट्यांमध्ये आज ते केलेलं दिसतं किंवा ते आता कंपल्सरी आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला, तुम्ही जो टॅक्स भरता त्याच्यामध्ये सूटही आता मिळते. पण पावसाचं प्रमाणही आता बदललेलं दिसतं, म्हणजे एकतर प्रमाण वाढलं आहे आणि थोड्या वेळात बराच पाऊस येतो. अशा वेळेला रेन वॉटर हार्वेस्टिंग आणखीनच महत्वाचं बनतं का?
0: अगदी बरोबर आहे, कारण छतावर पाणीही पडणार, मग एका तासामध्ये 50 मिलीमीटर पडू दे, 10 मिलीमीटर पडू दे, का 100 मिलीमीटर पडू दे, ते पाणी पडून वाहणार असो आणि ते वाहणार त्या डाऊनटेक पाईप मधून जाणार, फिल्टर मधून जाणार आणि बोरला जाणार असो.
1: बरोबर.
0: आणि खाली काय आहे? झरा आहे. त्याचं कसं आहे बघ, खाली झरा असतो, ऍक्विफर म्हणतात त्याला, आणि त्या झऱ्यावर आपण जे डिगिंग करत जातो, सांगतो ते पाणकी असतात ते सांगतात ना की साहेब इथं पाणी मिळायची तुम्हाला शक्यता आहे, मग आपण खड्ड्याकडून जातो आणि तिथं आपलं पाणी मिळालं की मग ते बोर वेल तयार होते, मग हँडपंप असतो किंवा इलेक्ट्रिक मोटर लावतो आपण आणि मग पाणी उपसायला लागतो. शिवाय छोट्या आणखी गोष्ट म्हणजे काय, वरती टाके असतात छतावर, टाके असतात आणि बऱ्याच वेळा त्या टाक्या ओव्हरफ्लो होतात, ते ओव्हरफ्लो पाणी पण त्याच्यातच खाली जातं, ते परत बोरवेलला जातं.
1: अच्छा. आणि बोर जरी नसली, बोरवेल जरी तुमच्या सोसायटीमध्ये नसली तरी ते पाणी जमिनीत मुरणं फार महत्वाचं.
0: जमिनीत मुरणं अतिशय, आता
1: कारण भूजल पातळी त्याने वाढू शकतो.
0: हा, आता काय झालंय, कॉन्क्रीट केल्यामुळं झिरपायचं प्रमाण पुण्यासारख्या ठिकाणी जे नॉर्मल उघडी जमीन असताना 35% होतं, त्यात 5% आलंय. आता तुम्ही मला सांगा, भूजल तहानलेली आहे हो, धरती मात तहानलेली आहे असं म्हणल्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही त्याला पाणी दिलं, भरपूर पाणी देते तुम्हाला,
1: पुनर्भरण ज्याला म्हणतो आपण, ते दरवर्षी व्हायला हवं पावसाळ्यात.
0: ऑटोमॅटिक एकदा तुम्ही सिस्टम लावून ठेवली की तुमचं काम संपलं, फक्त वरती झाडत जा, कचरा पिसा काढत जा, संपलं.
1: आणि खर्च एकदाच करायचा,
0: खर्च एकदाच करायचा आहे. मी एवढे माझे प्रयोग

0: केले. माझा पहिला प्रयोग आहे 2003 एकही फिल्टर आम्ही चेंज केलेला नाही किंवा एकही पाईप बदललेला नाही. आपला काय त्याची कुस्ती करायची नाही ना काही नाही, छतावर पण घाण नसते काय नाही, काय तुकडे बिकडे असतील ते पानं बिनं तिणकी वगैरे त्याच्यावरती काही नाही.
1: पण हा तुमच्या सोसायटी पुरता प्रयोग करून तुम्ही थांबला नाहीत.
0: नाही नाही,
1: तो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लोकप्रिय होईल याच्यासाठी खूप झटलात आपण, तर ते ऐकायला आवडेल आम्हाला.
0: नाही, हे एकदा झाल्यानंतर मी विचार केला, म्हणजे घरी पण बोलणं केलं, बाबा शेवटी कुटुंब असतं ते, म्हणजे चांगली गोष्ट आहे, आपला फायदा झालाय आणि इतरांना पण व्हावा. मग त्याच्यामुळे मान्य जसं आपल्याला म्हणलो की मीडिया आली, प्रिंट मीडिया आलं, रेडिओ मीडिया आली, आणि त्यातून लोकांना कळत गेलं की बाबा हा काहीतरी प्रकार आहे आणि ह्यातून फायदा होतोय. मग त्याच्यामुळे काय होईल, हळूहळू पुण्यामध्ये त्यावेळेला प्रभात रोडला पाणी भरपूर असायचं. म्हणजे मला आठवत आहे की एका सेमिनारमध्ये प्रभात रोडचे लोक आले होते, ते मला म्हणले साहेब आम्ही प्रभात रोडचे आहोत आणि म्हणजे आम्हाला पाण्याची टंचाईच नाही म्हणले. पण म्हणलो तुम्ही तुमच्याबद्दल ऐकलं म्हणून माहिती घ्यायला आलोय. आणि त्याच्यानंतर मी लॉ कॉलेज रोड आणि प्रभात रोडवर गेल्या 7-8 वर्षात भरपूर सोसायटीमध्ये हे करून दिलेलं आहे.
1: बरोबर,
0: परिस्थिती बदलली.
1: आणि भूजल आज इथे आहे उद्या तिथे जाईल अशी परिस्थिती असं नाही. एखाद्याने शेजारी जर बोर मारली तर तुमच्या बोरचं पाणी जाणार नाही.
0: हा एक प्रकार वेगळा आहे.
1: बर,
0: हा झरा असा आहे, शेजारचा जर झरा असा असेल ते आपल्याकडे फोटोग्राफी नाही, मॅपिंग नाही,
1: मॅपिंग नाहीये त्याचं.
0: हा, पण मी मला कसं कळलं तुम्हाला सांगतो गंमत, म्हणजे की शेजारच्या सोसायटीमध्ये देखील बोरवेल होती पण त्यांचं काही पाणी वाढलं नाही. 2004-05 मी लोकांना बोलवलं एक वर्ष गेल्यानंतर की खूप कमी सोसायटी होती त्यावेळेला, आमची माणसं पाठवून त्या सांगितले या चहा पिऊया. आले लोक बऱ्यापैकी आले, त्यातल्या दोघांनी मला सांगितलं की कर्नल साहेब आमच्या सोसायटीच्या बोरवेलचं पाणी वाढलं, पातळी वाढली वाढतं म्हणलं. मग मी म्हटलो की आमच्या झऱ्यावरच तुमचे पण बोरवेल आहेत, नाही तर कसं होईल, तुम्ही काही केलंच नाही. तो झरा वाहता आहे त्यामुळे त्याला फायदा झालाय. त्यामुळे आमच्याकडे बऱ्याच सोसायटी अशा भेटायला मिळतात खाली झराच नाही, त्यामुळे त्यांना फक्त आणि फक्त टँकरवर अवलंबून राहावं लागतं, इतका मोठा खर्च आहे.
1: आणि शहराचा जर विचार केला आज, तर ज्या इमारती पूर्वी 3 मजली 4 मजली होत्या तिथे आज 20 मजली 25 मजली इमारती ही उभ्या राहत आहेत किंवा भविष्यात उभ्या राहतील. पुण्यातल्या पाण्याचा प्रश्न कसा सुटेल भविष्यातला? तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगनी आपल्याला याच्यावर काही काम करता येईल का?
0: मी आज 22-23 वर्ष मी ह्या सब्जेक्टमध्ये काम करतो. सीईंग इज बिलिव्हिंग. मी लोकांना काय सांगतो, आपण पुण्यात राहतो, एकदा येऊन बघून जा किंवा आपण राहता कुठं वाकडला. मी जे काही वाकडला प्रयोग केलेले आहेत त्याचे मी तुम्हाला पत्ते देतो त्या सोसायटीचे. तुम्ही एकदा जाऊन या ना आणि त्यांना जाऊन प्रत्यक्षात विचारा की तुम्हाला फायदा झाला का, आणि तुमच्यात कधी प्रयोग केला होता आणि आता कसं आहे. तेवढे तरी कष्ट घ्या, फोन करून विचारा. लोक तेवढेही करायला तयार नसतात, पैसे खर्च करायला तयार असतात, टँकरला पैसे द्यायला तयार असतात. थोडीशी म्हणजे द्विधा अवस्था आहे, म्हणजे हे करणं गरजेचं आहे. बरं, कॉर्पोरेशनतर्फे आहे बा तो आम्ही 5% देतो रिबेट, तुम्ही करा एकदा केल्यानंतर. पण का करत नाही तो, ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही.
1: एवढी वर्ष काम करतायत तरी त्याचं उत्तर अजून सापडलेलं नाही.
0: शेवटी मग आता कसं वाटतं की बाबा काय असावं, खर्च मोठा, म्हणजे खर्च वाढता खर्च आहे. वाढत आता मी आम्ही बघतो ना पाईपच्या किमती वाढल्या, इन्फ्लेशन वाढत चाललेलं आहे, महागाई वाढत चाललेली आहे, प्रत्येक गोष्टीचं लेबर पासून सगळ्यांचे खर्च वाढलेले आहेत. त्याच्यामुळं आज 50-70 रुपये स्क्वेअर फूट जे माझ्या वेळेला मी 2003 केलं त्यावेळेला 4 रुपये स्क्वेअर फीटनं खर्च आला होता.
1: पण आता तुम्ही जो हा खर्च सांगताय तो मोठ्या सोसायटींना करणं अशक्य नाहीये.
0: नाही अशक्य नाही,
1: पण त्याचा विचारच होत नाही.
0: विचार होत नाही म्हणजे कसा, एका वेळेला मी तुम्हाला एक छान उदाहरण देतो. फ्लोरिडा इस्टेट आहे बघा, लष्करी लोक राहतात सगळे तिथे, त्यांच्याकडे जवळ 30-32 बिल्डिंग आहेत. एकदम कशाला खर्च करणार म्हणले, इतका मोठा खर्च कोण करणार म्हणले. तुम्ही 5-5, 6-6 बिल्डिंग घ्या, त्याच्यामुळे बघा ह्या वर्षी 5 बिल्डिंग घेतल्या त्याच्यामुळे किती टँकर कमी झाले, ते पैसे ह्यात घाला, आणखी 10 बिल्डिंग करा. असं करत करत त्यांनी 4 वर्षांमध्ये 32 बिल्डिंग केल्या. आपल्यावर अवलंबून आहे, आम्ही गाईड करतो त्यांना. पण तुम्ही आलात तरच ना, तुम्ही तुमचा प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे या ना. आम्ही कसं करतो प्रयोग, एकदा तुम्ही अप्रोच झाला समजा तुम्हाला करायचं, आम्ही तुम्हाला एक प्रश्नावली पाठवतो.
1: बर,
0: मला तुमची सोसायटी माहित नाही, किती बिल्डिंग आहेत, शिवाय त्याच्या डाऊन टेक पाईप आहेत का, किती

0: बोरवेल आहेत, किती विहीर आहे का, ही सगळी माहिती आम्ही गोळा करतो आणि त्याच्यानंतर सर्वे करून घेतो. मग सर्वे रिपोर्ट तुम्हाला देतो, ज्याच्यामध्ये किती खर्च येईल, किती पाणी मिळेल, किती वेळ लागेल, जे नेहमीचे प्रश्न असतात ते करून देतो आम्ही त्याला. त्याच्यानंतर तुमच्या हातात आहे, तुम्ही एजीएम करा आणि लोकांना विचारा बाबा एवढे पैसे खर्च करूया का, विजावीज टँकरचे एवढे पैसे आहेत.
1: बरोबर,
0: येतात लोक.
1: हा झाला शहरातला मुद्दा. पण गावांकडे काय परिस्थिती आहे आणि तिथेही तुम्ही जाऊन लोकांचं प्रबोधन याच्या संदर्भात केलं आहे का?
0: हो, केलेलं आहे ना. की मला आठवत आहे की हा एक माझ्या घरी बाई यायची कामाला, घर कामाला, मिसेसला मदत करायला. ती बीडची होती.
1: बर,
0: बीड जवळ एक कामखेडा म्हणून गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर ती ऐकायची बाबा इकडे जातात तिकडे जातात, ती म्हणून बाबा तुम्ही सगळीकडे जाता, सगळ्यांना पाणी सगळा प्रॉब्लेम सॉर्टआउट करा, आमच्या गावाला द्या या की म्हणले. आमच्या इथं पाणी नाही हो. मी गेलो तिथं कामखेडा गावामध्ये, ते बघितलं म्हणलं यार हे कठीण आहे, हे ह्यांना ह्यांना कसं सोडवायचं आहे ना. मग मी माझ्या जो माझा सहयोगी आहे अनुज तोडकर म्हणून मॅप्स इंडस्ट्रीचा, त्याला परत घेऊन गेलो आणि आम्ही तिथं त्यांना आपले पैसे घातले, जवळजवळ 9 लाख रुपये घातले ते गाव सगळं करायला. त्या दिवसापासून ते गाव टँकर वॉटर आहे, टँकर वॉटर मुक्त आहे. एकही टँकर लागत नाही,
1: केवळ छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संवर्धन,
0: छोट्या छोट्या घरावर पडणारं पावसाचं पाणी आम्ही एकत्र करत गावातल्या ज्या बोरवेल आहेत त्या सगळ्या बोरवेलना जीवनदान दिलं. परिणाम हा झाला, सगळीकडे पातळी वाढली. मग त्याच्यानंतर काय झालं, हा प्रयोग झाल्यानंतर आमच्याकडं आयसीआयसीआय बँकेचे लोक आले एक दिवस.
1: बर,
0: मला फोन आला, मी धुमाळ बोलतो म्हणले. म्हणलो बोला साहेब. म्हणलं ते म्हणले की साहेब मी आयसीआयसीआय बँकेमधून आलेलो आहे आणि आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. पण मी आणि अनिरुद्ध तिथे गेलो भेटायला त्यांना. ते म्हणले की साहेब तुमच्या कामात आम्ही ऐकलं, ही 4 गावं तुम्ही कराल का, विमान व्हायचे पुणे डिस्ट्रिक्टमधले. मग त्याचा खर्च आम्ही काढून त्यांना दिला आणि आम्ही ती गावं केली. ते यायचे मुंबईहून 15 दिवसात एकदा यायचे बघायला कसं चाललंय काम. काम आम्ही केलं आणि 100 दिवसामध्ये ते काम झालं 4 गावं. 2020 पासून कोरोना होता, केली आम्ही कामं, टँकर मुक्तच असते गाव, अख्खं 4 गावं टँकर मुक्त आहेत. ज्या गावामध्ये मुलांना मुली मिळायच्या नाहीत
1: पाणी नाही म्हणून,
0: काका माझ्या मुलीला तुम्ही पाणी आणायला पळवाल, गावातल्या मुली शाळेमधल्या पाणी बंद झालं की तिथे टॉयलेट्सला पाणी यायचं नाही, बाथरूम ह्याच्या शाळेच्या शाळेत जात नव्हतं, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन तो आजार. म्हणजे मला असं वाटायचं की कुठं राहतोय रे आपण, किती तफावत आहे बघा. हे गाव 1 तास 10 मिनिटांवर अवलंबून आहे, ही 4 गावं आणि इथं मी आहे, पाहिजे तसं पाणी वापरतो. आणि तिथं त्यांना लोकांच्याकडून पाणी विकत घ्या, म्हणजे विकत घ्यायला लागत नाही पण सरकारला पाणी द्यायला लागतं, त्याच्यावर अवलंबून राहतात. ही परिस्थिती अशी आहे. पण आता हे केल्यानंतर मात्र ते म्हणतात की साहेब
1: करणं शक्य आहे,
0: करणं शक्य आहे. लोक आता आयसीआयसीआय बँक सीएसआर फंड मधून त्याने आम्हाला 140 गावांसाठी पैसे दिले, फंडिंग केलं त्याने, ऑडिट होतं सगळं होतं, पण ते तयारच द्यायला. ते म्हणले की साहेब आपण करू ना, म्हणले कोणीतरी मदत केली, पण नाही तर त्यांना कोण करणार मदत, तुम्ही सांगा ना. आता यात कसं आहे की खर्च वाढला, आता मी जसं आपण म्हणालो तर खर्च वाढण्यावर काय आहे, तर अगदी लेटेस्ट नवीनच एक कायदा निघालेला आहे आमदार निधी. आमदार निधीमध्ये काय केलेलं आहे की 6-7 गोष्टी आहेत सोसायटीच्या विकासासाठी. गाव बोलत सोसायटीच्या विकासासाठी म्हणजे काय, पाण्याची टंचाई आहे तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करा, कचरा आहे कंपोस्ट पिट्स करा, विजेचा प्रॉब्लेम आहे सोलर एनर्जी करा, सिक्युरिटीसाठी सीसीटीव्ही लावा, आत रस्ते चांगले नाहीत रस्ते आतले रस्ते करा, अशा 6-7 गोष्टी आहेत. ते करण्यासाठी आमदार निधीमधून काही रक्कम दिलेली आहे.
1: बर,
0: आता एखाद्याला आपल्या सोसायटीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं असेल तर त्यांना आमच्यासारख्यांच्याकडून माहिती घेतली, इतका खर्च येणार आहे, समजा 1 लाख रुपये खर्च येणार आहे, तर त्यातले 75% म्हणजे 75,000 रुपये आमदार निधीतून जातील.
1: मोठी रक्कम आहे.
0: हो, आता 75% आता त्याला फक्त 25,000 रुपये द्यायला लागतील. म्हणजे किती कमी रकमेमध्ये त्याला हे मोठं देणगी मिळेल,
1: ती माहिती करून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी,
0: ही माहिती घेतली पाहिजे. म्हणून मी आता म्हणजे आपला सांगू इच्छितो की ही माहिती आता लोकांच्या पुढे जाणं गरजेचं आहे. पेपरमध्ये येतात,

0: नाही असं नाही, पण माहीत नसतो. आमदाराला जाऊन विचारा आपल्या की या आहेत, त्याचा जिया निघालेला आहे, त्या सगळी माहिती दिलेली आहेत की काय काय डॉक्युमेंट्स तुम्ही द्यायचे. एक तर तुमच्याकडे कम्प्लिशन सर्टिफिकेट पाहिजे बिल्डिंगचं, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ऑडिट रिपोर्ट पाहिजेत मागच्या 3 वर्षाचे, तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हाऊसिंग फेडरेशनचे मेंबर असायला पाहिजेत, कुठेतरी माहिती असायला पाहिजे ना तुमच्याबद्दल. ह्या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, काय एवढं कॉम्प्लिकेशन काहीच नाही. त्याच्यामुळे आम्ही हाऊसिंग फेडरेशनला देखील कॉन्टॅक्ट करून हेच सांगतो की हातात हात मिळून, म्हणजे आम्ही जर मदत करायला गेलो, म्हणजे हाऊसिंग फेडरेशनच्या ह्या मेंबर्सना आम्ही डेफिनेटली मदत करतोय. त्यामुळं हा जो आमदार निधी त्यांनी आणला आहे, ह्याचा आपल्या श्रोत्यांना मी नक्कीच सांगेन की तुम्ही याचा फायदा करून घ्या.
1: पण गावांमध्ये भूजलाची पातळी वाढली, त्यांनी शेतीलाही पाणी मिळालं आणि गावातलं वापराचं पाणी.
0: मी तुम्हाला सांगतो की लोकमत तर्फे ते म्हणाले की कर्णसाहेब तुम्ही करता, आम्ही पेपरमध्ये पण कव्हर करतो, ह्याचा इम्पॅक्ट तरी बघूया. 4-5 वर्ष झाली म्हणजे चला म्हणून जाऊया आपण. आम्हीही गेलो, मी कधी ह्या दृष्टीने विचार केलेला नव्हता. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा बघितलं तर एक लेडी सरपंच होती आणि शाळेच्या प्रिन्सिपल पण महिलाच होत्या. तेव्हा म्हटलं की जिथं 250 ते 300 फूट खणायला लागायचं तेव्हा बोर मिळायची, आता ते 50 ते 80 फुटावर मिळत आहे.
1: अच्छा,
0: किती देते तुम्ही फक्त तिची तहान भागवा ना हो.
1: बरोबर,
0: इतकं पाणी द्यायला तयार आहे ती.
1: आणि देखभाल काही नाही, एकदा ते सगळं बसवलं काहीच देखभाल नाही.
0: त्या शेवटी म्हणाल्या की आमच्या डोक्यावरचा हंडा उतरवला तुम्ही.
1: हो
0: सगळा ऐकायला बरं वाटतं.
1: पण याविषयी प्रबोधन शाळेतल्या मुलांमध्ये जाऊन करणं किंवा त्याच्यासाठीची व्याख्यानं, त्याचे दौरे, असंही आपण भरपूर काम केलं, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: त्याच्याबद्दल त्याच्या आधी मी थोडक्यात एक तुम्हाला सांगितलं गावामध्ये आम्ही काय केलं. प्रयोग मी म्हणलो की सगळ्यात आधी जेवढी रिलिजियस इन्स्टिट्यूशन आहेत, म्हणजे मंदिर असू दे, मस्जिद असू दे किंवा चर्च असू दे, त्यांना लावायचं रेन वॉटर हार्वेस्टिंग. आणि त्यांच्या रिलिजियस टीचर्सना आम्ही म्हणत होतो तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पूजा असेल, लोक येत असतील, ह्याचं महत्व सांगायचं.
1: बर,
0: नवीन घर तर होत राहणारच, जरूर सांगायचं. तसंच प्रत्येक शाळेमध्ये मी मुलांना एकत्र करून सांगतो हे का करतोय आम्ही, ह्याचं महत्व काय. आणि तिथल्या हेडमास्टरना पण आम्ही सांगितलं होतं. ह्याच्यानंतर देखील तुम्ही जेव्हा पेरेंट टीचर मीट असते, पालक जेव्हा येतात, तेव्हा तुम्ही हे सांगत जा ह्याचं महत्व काय. त्यामुळे ह्या गोष्टी जरूर ठेवायच्या. तसं मी जेव्हा जिथे येतो मला बोलवत होते गावागावामध्ये, तर त्या ठिकाणी मी हेच करायचं. आधी शाळा किंवा मंदिर मध्येच लोकांना बोळ एकत्र करायचं. एक भीती म्हणा किंवा तसं एक थोडं रिस्पेक्ट असतो, मंदिर मध्ये बसलोय आपण असं. आणि बायकांना मी प्रोत्साहित काय, तुम्ही या, ऐका, बोला, काय तुमच्या शंका काढा बाहेरनं बाहेर. तर त्या यायच्या, ऐकायच्या, आणि मग त्यातूनच हे वारस सुरू व्हायचं किंवा आपल्या हेत आपण केलं पाहिजे.
1: शासनाचा अनुदान काही असतं का रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवण्यासाठी?
0: शासनाचं काहीही अनुदान
1: नाहीये. जसं सोलर युनिट तुम्ही बसवत असाल तर शासनाचं अनुदान होतं आहे.
0: शासनाचं अनुदान म्हणजे काय, शासनानं काय केलेलं आहे आता की काही फंड्स सरपंचांना दिलेले आहेत.
1: बर,
0: किंवा तुम्ही आरओ सिस्टम लावलाय आता, त्याच्यासाठी फंड्स दिलेले आहेत. आणि त्यातून तुम्ही म्हणजे
1: पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी,
0: आणि त्याच्यामुळे काय होतं ते पाणी ते 50 पैसे लिटर फुकट द्यायचं नाही म्हणून असं काही ते अगदी कमीत कमी किमतीमध्ये ज्याच्यामुळे ती सिस्टम मेंटेन व्हायला हे करतात. मग मी काय म्हणलो, तुम्ही ज्या विहिरीचं पाणी वरती उचलून घेऊन ते फिल्टर करून तुम्ही गावाला पोहोचता ना, त्याला तुम्ही रेन वॉटर वॉशिंग केलंय का? नाही तो उपसून
1: पुन्हा तिकडे पाणी नाही,
0: तिकडे पाणी. मग ते हळूहळू ते सुरू करेल, सुरुवात केली आम्ही. त्यामुळे हे जोड बसत जातो मग,
1: कारण एकावर एक गोष्टी अवलंबून आहे,
0: एकावर एक गोष्टी अवलंबून आहेत.
1: आणि गावाचं अर्थकारण पण पाणी असण्याशी खूप निगडीत.
0: लोक आम्हाला मुलं म्हणजे वयस्क लोक सांगायचे, अहो साहेब आमची तरुणी मुलं निघून गेली हो, पाणीच नाही तर म्हणले काय आम्ही राहणार कसं, काय करायचं म्हणले. आता येतात परत, आता म्हणले आता त्यांना घरी आलो तर पाणी घेऊन यायला लागत नाही हो. आता ते माझे ते घरी काम करेल, आता नाही म्हणते साहेब लग्न असू दे, काय जोरात होते म्हणले, आता पाण्याची काळजीच मिटली म्हणते तुम्ही प्रयोग केल्यानंतर. हा फरक आहे. मी शेवटी माझ्याकडे बघून म्हणतो काय केलं हो मी. फक्त तहान भागवली, छतावर पडणार

0: पाणी झिरपत नव्हतं का सिमेंट काँक्रीट केल्यामुळं. मग ते जर उघडं ठेवलं तर आत गेलं पाणी मिळालं तर तुम्हाला निसर्ग मग ते.
1: आणि त्या पाईपला जायला जागा अशी किती लागणार आहे? जरी तुम्ही बाकीचं सगळं काँक्रिटीकरण केलेलं असलं तर त्या पाईपला जायला जागा,
0: त्याच्यामुळे आम्ही लोकांना
1: ठेवायला तरी काय हरकत आहे.
0: हा, त्यामुळे आम्ही लोकांना दाखवून देतो कसं होते बघा. बघतात लोक, आवडीनं बघतात, हा साहेब किती फायदा झाला बघा. ते हे करणं गरजेचं आहे. बरोबर.
1: भारतीय लष्करामध्ये तुमची सेवा झाली बरीच आणि त्याच्यानंतर हा उपक्रम तुम्ही सुरू केला, तिथला अनुभव इथे कामाला आला का?
0: तिथला
1: व्यवस्थापनाचा अनुभव
0: हो आला ना. एक तर व्यवस्थापनाचा आला, दुसरं काय की आमच्या इथे जवानांच्या बरोबर सैनिक संमेलन असतं महिन्याच्या महिन्याला.
1: बर.
0: तो सैनिक माझ्याबरोबर 24 तासासाठी असतो. इथं 8 तासाचे नोकर नसतात आमच्याकडे. आमच्याकडे तो 24 तास असतो, म्हणजे घरी जाऊन झोपेल तो, जेवेल खाली, ते सगळी गोष्ट वेगळी. 24 आवर्स हीज विथ मी. सुट्टी जाताना तो आम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेतो, त्याला विचारतो काय तू सांगतो साहेब आमच्या गावामध्ये हा प्रॉब्लेम आहे, बायकोला हा त्रास होतो, इकडे ते आहे ते आहे, आई वडिलांना हे लोक त्रास देतात. आम्ही पत्र बनवून एक महिनाभर आधी घेतला असतो त्याचा इंटरव्ह्यू. पोलिसाला, कलेक्टरला, ह्याला, त्याला पत्र पाठवून देतो. तो गेल्यानंतर त्याची त्याला आम्ही कॉपी देतो, तू चाललाच नाही बघूनही. तो 2 महिने सुट्टी काढून पडताना विचारतो काय काय झालं. तो सांगतो नाही साहेब त्याचा परिणाम झाला, काही काही ठिकाणी काम सुरू आहे अजून, पण सगळीकडे परिणाम झाला.
1: ही पद्धत अजूनही आहे.
0: हो हो हो. ह्याचा परिणाम काय होतो हे बघ, हे लक्षात ठेवा. तो देशासाठी लढायला तयार असतो, मागची काळजी नसते त्याला. हा प्रकार मी वापरायचं ठरवला.
1: बर.
0: लोकांशी संपर्क साधताना तुझा पाण्याचा तुझा प्रॉब्लेम आहे ना, मी तो तुझा सॉर्ट आउट करून द्यायचा प्रयत्न करतो. त्याची काळजी त्याच्यानंतर तू घ्यायचीस, हे लक्षात ठेव. तुटलं परत तुला, तुझ्या बायकोला, तुझ्या मुलीला, सुनेला पाणी आणायला जायला लागेल, हे विचार करतो. ह्या गोष्टी काय काय कामाला येतात.
1: सर, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलोय. कोणाला जर आपल्याकडनं मार्गदर्शन घेण्याची इच्छा असेल तर आपला दूरध्वनी क्रमांक सांगता सांगा.
0: 9860577364. परत एकदा मी रिपीट करतो, 9860577364. जरूर आपल्याला काही शंका असतील जरूर विचारा मला.
1: पावसाळा येऊ घातलाय, पावसाचा प्रत्येक थेंब साठूया अशा निश्चयासह आज आपला निरोप घेते. आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: मी पण मनापासून आकाशवाणीचा आभारी आहे की अशा प्रयोगातूनच आपण जनजागृती आणि जलजागृती दोन्ही करू शकतो. एका जरी माणसानं ह्या ऐकून जरी एका सोसायटीमध्ये एका गावामध्ये आपण प्रयोग करू शकलो तर धन्यता पावेन. धन्यवाद.
2: आताच आपण ऐकलात कार्यक्रम 7 संवाद. यामध्ये आज रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाच्या पाण्याची साठवण याविषयी कर्नल शशिकांत दळवी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकलीत.

0: थोड्याच वेळात ऐकूया आपण कार्यक्रम हॅलो सहेली राष्ट्रीय वाहिनीवरून.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान। हेलो सहेली।

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.

नमस्कार श्रोतेहो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण दमा मिराजदार यांच्या मिराजदारी या कथासंग्रहातली माझी पहिली चोरी ही कथा ऐकणार आहोत.

आता मी अट्टल जोर झालोय. लोकांची घरं फोडणं, तिजोऱ्या उकळणं, दरोडा घालणं या गोष्टी मी विलक्षण सफाईने करतो. पण एकेकाळी मी चोर नव्हतो. हां, बिलकुल नव्हतो. तुमच्यासारखाच एक प्रतिष्ठित आणि सभ्य गृहस्थ होतो. दुसऱ्याचे पैसे उसनवार घेणे आणि ते परत न करणे, दुसऱ्याचं मागून आणलेलं पुस्तक गमावून टाकणे, घरात आलेल्या पाहुण्यांची शक्य तितक्या लवकर रवानगी करण्याची व्यवस्था करणे, जो समोर नसेल त्याची इतरांपाशी कुचाळकी करणे, ही सगळी सभ्य गृहस्थाची वैशिष्ट्य माझ्यापाशी होती. थोडक्यात सांगायचं म्हणजे मी एक अत्यंत अब्रुदार आणि सज्जन गृहस्थ होतो. मग मी चोर कसा झालो तीच हकीकत आता मी सांगणार आहे. त्या दिवशी रात्री जेवण करून आम्ही झोपी गेलो तेव्हा सगळं ठीकठाक होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जागा झालो तेव्हा मात्र सगळं बिघडलेलं होतं. आमच्या माडीवरची भिंत कोणीतरी फोडली होती आणि वरच्या ट्रंका पेट्या विस्कटून पडलेल्या होत्या. एकूण आपल्या घरी चोरी झाली ही गोष्ट माझ्या ध्यानी आली. मग मी इतर चार शहाणी माणसं अशावेळी जे करतात तीच गोष्ट केली. ट्रंका धुंडाळल्या, कपाटं शोधली, गाठोडी उचकटली आणि आपलं गेलं तरी काय याचा हिशोब केला. शेवटी ध्यानात आलं की घरातलं सगळं सोनं नाणं, चांदीची भांडी आणि ठेवणीचे कपडे बेपत्ता आहेत. म्हणजे आपल्याला सुमारे 2-4 हजारांचा तरी टोला बसलेला आहे. दिवस रात्र कष्ट करून जे काही मिळवलं आणि साठवलं ते एका रात्रीत चिताफिनी नाहीसं झालं. ते बघून मला भ्रमिष्ठासारखं झालं आणि त्या भरात मी एक वेड्यासारखी गोष्ट केली. तरा तरा बाहेर जाऊन पोलिसात वर्दी दिली. त्यामुळे 4-2 पोलीस, फौजदार इत्यादी मंडळी तास 1.5 तासाच्या आत माझ्या घरी जमली. फौजदारांचा देह जरा वाजवीपेक्षा अधिक विस्तृत होता. मिशा आकडेबाज होत्या. आपल्या जाड बोटांच्या फटीत मिशा धरून त्यांना पीळ घालत ते खुर्चीवर बसले. घडलेली सगळी हकीकत त्यांनी मला विचारली. जे काही घडलं ते मी त्यांना सांगितलं. ते एका पोलिसांनी टिपून घेतलं, पंचनामा केला, भिंतीला पडलेल्या भोकाचं निरीक्षण केलं. नंतर माझी लेखी तक्रार लिहून घेण्यात आली. त्या कागदावर मी सही केली. मग चौकशीचं काम सुरू झालं. बैलाची शेपटी पिरगळावी त्याप्रमाणे आपल्या मिशा पिरगळत फौजदाराने विचारलं, अशी कशी काय झाली चोरी? आता हे मला कळलं असतं तर चोरी होण्याचा संभव फार थोडा होता ना. पण दुर्दैवानी चोरी झाली होती आणि ती कशी झाली याचं मला बिलकुल ज्ञान नव्हतं. मी फौजदार साहेबांना तसं सांगितलं तेव्हा त्यांनी गंभीर चेहरा केला. हेच चुकतं तुम्हा लोकांचं. पोलिसांना कशी खडानखडा माहिती सांगितली पाहिजे. अहो पण ती सांगायची कशी? आता कशी म्हणजे? घडाघडा बोलायचं. आपण झोपलो केव्हा, चोर आले केव्हा, त्यांनी भिंत फोडली केव्हा, ते परत गेले केव्हा, हे सगळं कसं अगदी व्यवस्थेशीर सांगता आलं पाहिजे. आणि साहेब माहिती नसेल तर? मग काय रडावं आम्ही? अहो तपास कसा करायचा? अहो अशानं प्रकरण फाईल होईल फक्त. हां, हे त्यांचं म्हणणं खरं होतं. त्यांना जर चोरांच्या हालचालीची माहिती दिली नाही तर त्यांनी तरी काय करावं ना? चोरी कशी शोधून काढावी? वास्तविक घरमालकांची आणि पोलिसांची ही अडचण चोरांनीच धानी घ्यायला हवी होती. त्यांनी आपण होऊन ही सगळी माहिती आधी म्हणा नंतर म्हणा कळवली पाहिजे. त्यांनी काय बिघडणार आहे? पण नाही ना, चोरांना एवढी माणुसकी आल्यावर मग काय पाहिजे होतं? असे काहीतरी उद्वेगाचे विचार माझ्या मनात आले आणि मी गप्प बसलो. अपराध्यासारखा चेहरा केला. मग फौजदारांनी थोडा वेळ विचारमग्न चेहरा केला आणि पुढे विचारलं, बर तुमचा काही संशय बिंशय कोणावर? संशय घेण्यासारखं मला कोणीच आठवत नव्हतं म्हणून मी नाही म्हणून मान हलवली. अहो असं कसं होईल, तुम्हाला कोणाबद्दल तरी संशय वाटलाच पाहिजे. हो का, असं आहे का? अलबत्त. अहो त्याशिवाय आम्हाला तपासच करता येणार नाही. हो बरोबर आहे. असं म्हणून मी विचार करायला लागलो, आता कोणाचा संशय घ्यावा म्हणून डोकं खाजवायला लागलो. नाही म्हणजे साहेब तसं म्हणाल तर शेजाऱ्यांचा कोणाचा काही संशय नाही आला मला. बर पुढे मग? नाही म्हणजे गल्लीतल्याही लोकांचा नाही. हा आता हा म्हणजे माझ्या बायकोला मात्र सवय आहे खिशातले पैस परभारे घ्यायची. असं? हा हो, ही माहिती महत्वाची आहे बर का. हा असं म्हणून फौजदारांनी ती माहिती आपल्या डायरीत टिपून घेतली. इकडची तिकडची थोडी चौकशी केली आणि मग या संध्याकाळी ऑफिसमध्ये, असं सांगून ते बरोबरच्या पोलिसांना घेऊन डुलत डुलत निघून गेले. या वेळेपर्यंत आमच्या घरी पोलीस आलेले आहेत ही अद्भुत वार्ता आसपास पसरलेली होती त्यामुळे बाहेर

0: बरेच लोक जमा झालेले होते आणि मी रिकामा होण्याचीच वाट पाहत होते. फौजदार साहेब गेल्या बरोबर हे लोक भराभर आत शिरले आणि माझ्याभोवती कोंडाळ करून उभे राहिले. त्यात नानासाहेब, आप्पासाहेब, भाऊसाहेब ही सगळी प्रतिष्ठित मंडळी जशी होती, तसंच रमाकाकू, गंगूअत्त्या, गोदूमावशी, सखूमामी या सभ्य बायकाही होत्या. काय अण्णासाहेब, अहो तुमच्याकडे चोरी झाली म्हणे? नानासाहेबांनी विचारलं आणि मी मानेनीच होय म्हणून सांगितलं. म्हणजे काय झालं तरी काय? आता मी थोडक्यात त्यांना काय घडलं ते सांगितलं. तेव्हा भाऊसाहेब कळवळून म्हणाले, अरे वे वे, हे म्हणजे चुकलं तुमचं अण्णासाहेब. अहो सामान वर आणि आपण खाली, हे काही खरं नाही. आपण जिथे झोपायचं तिथे सामान असलं पाहिजे का नको सगळं? हा नाही, भाऊसाहेबांचं हे म्हणणं खरं होतं आणि मला तंतोतंत मान्यही होतं, परंतु आता त्याचा काय उपयोग? पण ही गोष्ट जेव्हा मी भाऊसाहेबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते फार चवताळले आणि तावातावानी आपलं म्हणणं बरोबर कसं आहे ते मला समजावून सांगू लागले. त्याबरोबर आप्पासाहेब चिडले आणि सामान उशाशी ठेवूनही चोरी सफाईनी कशी होऊ शकते याची माहिती असलेली असंख्य उदाहरणं सांगायला त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे घटकाभर कोणाचंच कोणाला काही समजेन असं झालं. मी तर फार अगदी म्हणजे गांगरूनच गेलो आणि दोघांचंही म्हणणं खरं आहे असं नम्रपणे कबूल केलं तेव्हा कुठे ही रणधुमाळी थांबली.
1: बरं, गेलो तरी काय काय?
0: रमाकाकूंनी विचारलं. मग मी आठवून आठवून सांगायला लागलो. हो, चांदीची भांडी गेली आहेत सगळी आणि ठेवणीचे कपडे गेलेत.
1: हा, जिन्साही गेल्यात.
0: काय काय होत्या जिन्सा? सखू मामींचं कुतूहल जागृत झालं. बिलवर 4 तोळ्यांचे, पाटल्या जाळीच्या 4 तोळ्यांच्या, चपलाहार 5 तोळ्यांचा. हे ऐकल्यावर गंगूअत्त्या मध्येच तोंड घालून म्हणाल्या,
1: म्हणजे तुमच्या मंडळींच्या अंगावर असतो तोच ना?
0: हो, तोच. का बरं?
1: अहो मग तो चपलाहार कुठला? शकुंतलाहार म्हणतात त्याला.
0: हो असेल असेल, तोच असेल.
1: आणि 5 तोळ्यांचा कुठला आलाय? 4 तोळ्यांचा असेल फार फार तर. अहो मी पाहिला होता ना.
0: असेल असेल, म्हणजे 4 तोळ्यांचंही असेल, माझ्या काही एवढं लक्षात नाही. हा, वाद थांबवण्याच्या हेतून मी घाईघाईने म्हणालो,
1: बर त्या भिंतीचं भोक पाहायचं ना, चला लवकर माडीवर.
0: माडीवर नेऊन चोरांनी भिंतीला पाडलेलं छिद्र दाखवण्यात अर्धा तास तरी गेला असेल, कारण आलेल्या लोकांनी सगळ्या दृष्टीने त्याची पाहणी केली, चर्चा केली, वाटाघाटी केल्या. एक दोघांनी तर त्या भोकातून बाहेर जाता येतंय किंवा नाही याचा प्रयोगही करून पाहणी केली आणि शेवटी चोराला यातून जाता येतं असा निर्णय दिला. काहींनी तर त्याची लांबी रुंदी मोजली आणि एवढं मोठं छिद्र पाडायला निदान 1.5 तास तरी लागला असेल असं आपसात ठरवलं. या सबंध 1.5 तासात आम्ही एकदाही जागे झालो नाही यावरून एक तर आम्ही कुंभकर्णाचे अवतार असलो पाहिजे किंवा बहिरे तरी असलो पाहिजे असे बहुमोल विचारही त्यांनी व्यक्त केले. हे सगळे लोक घराबाहेर पडेपर्यंत मला माझ्या स्वतःसंबंधी पुष्कळच नवीन ज्ञान प्राप्त झालेलं होतं. त्यांच्या बोलण्याचा थोडक्यात सारांश असा होता की सामान वर आणि झोपणं खाली हा प्रकार मी करायला नको होता. बरं केलाच तर रात्री अपरात्री माडीवर चक्कर मारून यायला हवी होती. निदान चोरीच्या रात्री तरी एकदा जाग व्हायलाच पाहिजे होतं. यापैकी एकही गोष्ट माझ्या हातून घडली नव्हती. तेव्हा मी पुरेपूर बावळट आणि नालायक गृहस्थ होतो आणि मग माझ्या घरी चोरी होणं ही गोष्ट केव्हाही बरोबर अशीच होती. इतकं ज्ञानामृत मला पाजल्यानंतर ही सगळी मंडळी हळूहळू पांगली आणि घरात सामसूम झाल्यासारखं वाटलं. आता दुपारचे 12 वाजायला आले होते. पोटात भूक ओरडत होती म्हणून मी कावळ्यासारखी आंघोळ केली आणि वचा वचा 4 घास खाल्ले. मग थोडा वेळ पडावं म्हणून डोळे मिटतो तोच हाक आली, अण्णासाहेब, अण्णासाहेब.
1: मग काय अण्णासाहेब? आम्ही उठलो. कोण आहे? अहो मी आपला श्यामराव.
0: कोण बुवा श्यामराव? असं म्हणून मी पांघरुणातून डोकं वर काढून बघितलं. बाहेर एक शिडशिडीत अंगाचा चपट्या नाकाचा माणूस दिसला. मी उठलो हे बघून तो दात विचकून मला म्हणाला,
1: मी पलीकडच्या गल्लीत राहतो.
0: हा बर बर, मग
1: नाही तुमची चोरी झाल्याचं कळलं म्हणून चौकशी करायला आलो आपला सहज.
0: हो, झाली चोरी?
1: हो नाही, झाली चोरी झाली.
0: तुमची काही तक्रार आहे का? मी रागारागाने म्हणालो.
1: नाही अहो तक्रार कसली? हा पण अशी कशी काय झाली चोरी? अहो आता झाली अशीच, 100 चोर आले होते, त्यांनी तोफ लावून भिंतीला भगदाड पाडलं आणि चोरी केली.

0: झालं तुमचं काम? हा या बरं आता या. हो अहो झालंच म्हणायचं. असं म्हणून तो माणूस पळत पळत माडीवर गेला आणि खाली आला. काय नाही, भिंत बघून आलो असं म्हणाला आणि दरवाजा बाहेर पडून दिसेनासा झाला. हुश करत मी डोळे मिटले तेवढ्यात पुन्हा हाक ऐकू आली, अण्णा, अरे अण्णा. हा आवाज माझे परमस्नेही बाळासाहेब यांचा होता. ओ आलो आलो, असं म्हणून मी ताडकन उठलो आणि त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. बाळासाहेब, नाही म्हणजे चोरी कशी झाली हेच विचारायला आला होतात ना. चोरी? नाही बुवा, नाही नाही, मी आपला सहजच आलो होतो. मला नाही बुवा चोरी झाल्याची माहिती. हा म्हणजे ही चोरी केव्हा झाली बुवा? हा बाळासाहेब लांब जीप काढून आश्चर्याने म्हणाले, झाली काल रात्री. अस आणि ती कशी काय? आता काही माझी सुटका नव्हती. मग काल रात्री घडलेला सगळा रोमहर्षक प्रसंग मी बाळासाहेबांना पुन्हा एकदा समजावून सांगितला आणि ती ऐतिहासिक भिंतही त्यांना दाखवली. चहा दिला, पान तंबाखू दिली आणि त्यांना वाटेला लावलं. तोच माझ्या ध्यानात आलं की आपल्या घरासमोर तुफान गर्दी जमलेली आहे. हा काय प्रकार आहे म्हणून मी चौकशी केली तेव्हा मला समजलं की माझ्या घरी झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी ही मंडळी जमा झालेली होती. हे बघितल्यावर मात्र माझं धाबदण आणलं. या लोकांना नीट उत्तर दिल्याखेरीज आता काही गत नाही हे माझ्या ध्यानात आलं आणि आता काय करावं म्हणून मी जरा दाढी खाजवायला लागलो. दुपारपर्यंत माझ्या घरी घडलेल्या चोरीची वार्ता सगळ्या गावात झाली होती आणि माणसांचे लोटच्या लोट माझ्या घराकडे वाहत येत होते. लोकांची सारखी रीगच लागल्यामुळे गर्दीचा बंदोबस्त करण्यासाठी मी पोलिसांना बोलावणं धाडलं. ते येईपर्यंत घराभोवती अक्षरशः जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं. बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांनी आपली कामगिरी कशी चोख बजावली. आलेल्या माणसांची त्यांनी बायका आणि पुरुष अशी वाटणी केली आणि त्यांच्या दोन रांगा लावल्या. पुरुषांच्या रांगेला मी आणि बायकांच्या रांगेला माझी बायको, या क्रमाने आम्ही भेटू लागलो. सगळी हकीकत सांगू लागलो. माडीवर भिंतीपाशी मुलाला मुद्दाम उभं केलेलं होतं. चोरीची हकीकत सांगून संपली की माणसं तशीच रांगेनी माडीवर न्यायची, त्यांना भिंत दाखवायची, तिच्या छिद्रातून त्यांना आरपार फिरून आणायचं आणि मग पुन्हा रस्त्यावर नीट सोडायचं, अशी सूत्रबद्ध योजना आखली. सगळा कार्यक्रम आटोपून काही माणसं माझ्या बैठकीत येऊन बसू लागल्यामुळे त्यांना चहा फराळीची व्यवस्था करणं मला भागच पडलं. आता करणारी अशी घरात एकटी बायकोच, तिला एकटीला सगळं सांभाळणं जमेना म्हणून मला निराळा आचारी त्यासाठी नेमावा लागला. रात्री 12 वाजेपर्यंत जागत बसून देखील रस्त्यावरची गर्दी हटेनाशी झाल्यामुळे मी सगळ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी यायला सांगितलं आणि दार लावून घेतलं. बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांना दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच रांग लावायच्या कामाला लागायचं होतं, त्यामुळे रात्रीपुरतं परत जाणं त्यांना प्रशस्त वाटेना म्हणून ते दोघंही माझ्याच घरी जेवले आणि झोपी गेले. रात्री ज्यांचा नंबर हुकला होता ते लोक घरी गेलेच नाहीत. सकाळी तरी आपला नंबर लागावा म्हणून ते रस्त्यावरच ओळींनी पथारा टाकून झोपले. त्यामुळे पहाटे उठून ताबडतोब मला त्यांच्या प्रातर्विधीची, तोंड धुण्याची आणि चहा पाण्याची सोय करावी लागली. मग पुढे 2 दिवस अखंडपणे हा कार्यक्रम चालू राहिला. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
0: तिसऱ्या दिवशी बोलून बोलून माझं तोंड दुखायला लागलं. पुढे पुढे तर मला बोलताही येना. घसा बसला तेव्हा मी कागद घेऊन त्याच्यावर चोरीचा अथपासून इतीपर्यंत सगळा मजकूर लिहिला, संभाव्य शंकांची उत्तरं लिहिली आणि तो पुठ्ठ्यावर चिटकवून खेळायला लावून ठेवला. जो येईल त्याला वाचायला देऊ लागलो. खोणीनीच मान हलवून माडीवर जा.

म्हणून सांगू लागलो. दरम्यान मी एकदा फौजदार साहेबांकडे जाऊन आलो. फौजदार साहेब नेहमीप्रमाणे आपल्या लाडक्या मिशांना गोंजारत खुर्चीवर बसलेले होते. त्यांच्या मिशा इतक्या झुपकेदार आणि सुबक होत्या की कुणालाही भीती वाटावी. त्या मिशा कुठल्याही घरात अडकवून ठेवल्या तर त्या घरात चोरी देखील व्हायची नाही असा एक चाणाक्ष विचार माझ्या मनात आला. मी आलेला पाहून ते म्हणाले, काय काही तपास लागला का पुढे? आता या प्रश्नाचं उत्तर देणं मला बरंच कठीण गेलं, कारण तो प्रश्न वास्तविक मी त्यांना विचारायला हवा ना, परंतु त्यांनीच तो मला विचारल्यावर बोलण्यासारखं काही राहिलंच नाही. मी मुकाट्याने मान हलवली. ते बघून ते विचारात पडले आणि म्हणाले, अहो असं कसं सांगता, काही तपास लागला नाही म्हणता, मग आम्ही काय करावं? हो, आता हे त्यांचं म्हणणं खरं होतं. तक्रार करणाऱ्या माणसांनी स्वतःच तपास करणं आवश्यक होतं. तिथे पोलिसांचं काय काम? गुन्हेगाराला शिक्षा करणं एवढं फार तर ते करतील. उठल्या सुटल्या प्रत्येकाच्या कामात पोलीस लक्ष घालू लागले म्हणजे आटोपलंच, म्हणजे हा त्यांना रोजचा उद्योगच होऊन बसेल ना. सरकारी माणसांनी असं निष्कारण भुंगे पाठीमागे लावून घ्यायचे म्हणजे त्यांचं काम कसं चालायचं? या विचाराने मी म्हणलो, साहेब म्हणजे माझं चुकलंच ते, मी स्वतःच तपास करायला पाहिजे खरं म्हणजे. मग आता कसं बोललात? नाही मला उगचच वाटलं. काय? नाही तुम्हीच तपास करणार आहात म्हणून. भलतच हो, आता मी स्वतःच उद्योगाला लागतो मग. शबास, याला म्हणतात हिंमत. आणि बर का साहेब, तपास लागला तरच तुमच्याकडे येतो. नाही म्हणजे लावाच, चोराला पकडूनच आणा इथे ठाण्यावर. हा म्हणजे मग पुढचा मी बघतो. हा बर चालेल. हा असं म्हणून मी त्यांना नमस्कार केला आणि घरी आलो. बघतो तो घरासमोरची गर्दी कमी तर झाली नव्हतीच, उलट आणखीन वाढली होती. हे काय, हा काय प्रकार आहे? मी बायकोला विचारलं. कसला प्रकार? अगं पुन्हा तोबा गर्दी कुठली? अहो चोरीला आता 2-3 दिवसच झालेत ना, बायकोनी सांगितलं. आणि शिवाय आताच तुम्ही फौजदारांकडे जाऊन आलायत. आणि मग पुढे काय झालं हे विचारायला पुन्हा लोक जमले असतील. हे बघ, हे असं विचारणाऱ्यांची वेगळी रांग करा बाबा. आणि तपास चालू आहे, अजून विशेष काहीही हाते लागलेलं नाहीये, अशी पाटी भिंतीवर लावा. आणि हो, घराबाहेरही हाऊसफुलचा बोर्ड लटकावून टाका. असं म्हणून मी आतल्या खोलीत गेलो. मी बाहेर नसलो तरी लोकांचं मुळीच अडत नव्हतं. त्यांचं काम व्यवस्थित सुरू होतं. ते शिस्तीने आत येत होते, पाटीवरचा मजकूर वाचत होते आणि माडीवर जाऊन परत येत होते. माझं बोलणं ऐकून ऐकून पोलिसांच्या जिभाही तयार झालेल्या होत्या. त्यामुळे लोकांच्या शंकांचं समाधान करण्याचं काम तेही मोठ्या आस्थेवाईकपणे करत होते. मी आत जाऊन टपाल फोडलं, वर्तमानपत्र वाचलं. वर्तमानपत्रात आमच्या घराच्या चोरीची बातमी होतीच. टपालात बहुतेक नातेवाईकांची पत्र होती. सगळ्या पत्रातून तुमच्या घरी चोरी झाल्याचे वर्तमानपत्रातून वाचले अशी सुरुवात होती. समक्ष येत आहोत, काळजी करू नये असाही मजकूर होता. पत्राव्यतिरिक्त 4-2 ताराही होत्या. समक्ष येत आहोत, तोपर्यंत भिंतीचे भोग बुजवू नये अशी सगळ्या तारांमधून आगाऊ सूचना दिलेली होती. आश्वासन दिल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सगळे नातेवाईक सहकुटुंब येऊन दाखल झाले. चुलत भाऊ, चुलत चुलत भाऊ, मावस भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ, मावस आते भाऊ, आते मावस भाऊ, आई वडील, सासू सासरे, मेवणे, मेवण्या, साडू इत्यादी. सगळे जवळचे नातेवाईक तर आलेच, पण आणखीन त्यांचेही नातेवाईक माझ्या समाचारासाठी आले. त्यामुळे माझ्या घराला एखाद्या लग्न घराचं स्वरूप आलं. मी भेटल्यावर प्रत्येकाने काळजीच्या स्वरात विचारलं, काही विशेष गेलं नाही ना? नाही काही नाही, काही विशेष काही नाही, फक्त सोनं नाणं, चांदीची भांडी आणि ठेवणीतले कपडे. हो मग काही हरकत नाही, पण मारहाण फार झाली नाही ना? नाही नाही फारशी नाही, तरी पण किती? हा म्हणजे कसं आहे, आता 100-150 चोर आले होते, प्रत्येकाने माझा गालगुच्छा घेतला आणि माझ्या बायकोच्या डोक्यावर एक एक टप्पल मारली, बस इतकंच, म्हणजे काही जास्ती नाही काही. हो मग काही हरकत नाही. एवढा प्रेमळ परिसंवाद झाल्यावर पाहुणे मंडळी हिंडायला बाहेर पडली. मी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात गुंतलो. नाही म्हटलं तरी 50 पाऊंडची मंडळी आलेली होती, त्यामुळे घरात गर्दी वाटतच होती. आना ऐसे खर्च होतोच आहे, तर या गडबडीत पोराची मुंज उरकून घ्यावी असा एक धूर्तपणाचा विचार माझ्या मनात आला. पण मी तो बोलून दाखवल्यावर सगळ्यांनी त्याला मोडता घातला. अहो हा दुःखाचा प्रसंग आहे, आम्ही तुमचं सांत्वन करण्यासाठी आलेलो आहोत, अशा वेळी मुंजीसारखी मंगल गोष्ट नको, असं म्हणून सगळ्यांनी हा विचार हाणून पाडला.
पण माझं सांत्वन करण्यासाठी आलेली ही मंडळी

आठ दिवस झाले तरी हालेनात, हे पाहून मला खरोखरच सांत्वनाची गरज वाटायला लागली. माझ्या डोळ्यांचं पाणी खळेना. आठ दिवसातच मला प्रचंड खर्च आला. ही मंडळी आणखीन आठ दिवस राहतील तर खर्चाचा आकडा आणखीन चोरीच्या आकड्यापेक्षाही डौलदार दिसू लागेल अशी धास्ती मला वाटायला लागली. उसनवार करण्यासाठी घराबाहेर पडल्याबरोबर लोक मला गराडा घालतील आणि पुढे काय झालं हा प्रश्न अत्यंत आपुलकीने विचारू लागतील याचीही मला खात्री होती. आणि मग चार दोन तास तरी सुटका नव्हती. अजून आमच्या घरासमोरची गर्दी फारशी हटलेली नव्हती. लोक येत जात होतेच आणि माडीवर येण्या जाण्याने माडीचा जिना पडायच्या बेतात आलेला होता. अशा स्थितीत काय करावं या विचाराने मला रात्रंदिवस घेरलेलं होतं. 24 तास मी तोच विचार करत राहिलो. काळजीने सुकू लागलो. आपलं उद्ध्वस्त झालेलं शांत खाजगी जीवन पुन्हा आपल्याला केव्हा मिळेल याची चिंता करायला लागलो. दिवसामागून दिवस चालले पण मला काही उपाय सुचेना. अखेर एके दिवशी एक धाडसी विचार माझ्या डोक्यात आला. या कटकटीतून सुटण्याचा तो एकच मार्ग मला दिसू लागला. खूप विचार केला आणि तो मार्ग मी पत्करला. एका अपरात्री मी हळूच उठलो. हातात कुदळ घेतली, शेजारच्यांच्या भिंतीला प्रचंड भगदाड पाडलं आणि मग मी त्या घरात बेडरपणाने घुसून चोरी केली. मग मात्र आमच्याकडचे पाहुणे हल्ले. आमच्या दाराशी लागलेली लोकांची रांग शेजारच्यांच्या घराशी लागली. माझं घर पूर्ववत शांत झालं, निर्मळ झालं. ही माझ्या आयुष्यातली पहिली चोरी ठरली. श्रुतहो देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण द मा मिराजदार लिखित मिराजदारी या कथासंग्रहातली माझी पहिली चोरी ही कथा ऐकली. मी प्रसाद कुलकर्णी आजच्या कार्यक्रमात इथेच निरोप घेतो. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित श्रीबाद.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM या चॅनलवरून. श्रोते हो, एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.

श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित

अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास, आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी, आणि त्याबरोबरच तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता मंगळवारी 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल रविवारी 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, आणि सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
1: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो, 5वा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
2: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
3: बरोबर,
2: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी, आणि ते सगळ्यात सोपं आहे,
3: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
2: अजिबात नाही,
3: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
1: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: रसिक हो, 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत पुन्हा आय केअर सांज धारा हा कार्यक्रम.
1: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: रसिक हो, आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या हिराबाई बडोदेकर या ख्यातनाम गायिकेचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्वरातलं हे गीत आपण सुरुवातीला ऐकणार आहोत.

0: उना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुणे गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणे गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07969699182.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 2:00 PM. स्थळ कात्रज पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री

0: तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00
1: 8484861900. लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: श्रोतेहो, आज संगीतकार स्नेहल भाटकर यांचा स्मृतिदिन. त्यांचं स्वरसंगीत असलेली ही संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रमात यानंतर.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940-598-9-93-75.
2: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.

अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल।

0: चा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: सुंदर ते ध्यान उभे.

0: कार्यक्रमात आत्ता आपण स्नेहल भाटकर यांच्या संगीत निर्देशनातली गदी माडगुळकर यांची गीतरचना ऐकली ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट चे विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, चळक रोड, पुणे. प्रतिमा.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 2:00 PM. स्थळ कात्रज पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर पुणे 84 84 86 1900
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: कार्यक्रमातलं शेवटचं गीत वंदना विटणकर यांचं अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातल्या या गीताला संगीत दिलं आहे अरुण पोडवाल यांनी.

0: आणि या गीताबरोबरच पुणे आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुणे आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, 6 वाजले आहेत. जाणून घेऊया पुणे वृत्तांत.
2: विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज खडकवासला इथल्या हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. पुदुचेरीच्या माजी नायब राज्यपाल आणि निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेचे 65, संगणक विज्ञान शाखेचे 112 आणि कला शाखेचे 59 कॅडेट्स समाविष्ट आहेत. तसंच मैत्रीपूर्ण परदेशी राष्ट्रांमधील 21 कॅडेट्सनाही पदवी बहाल करण्यात आली. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. त्यानंतर प्रमुख पाहुण्या डॉ किरण बेदी यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केलं. अत्यंत कठोर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी कॅडेट्सचं अभिनंदन केलं. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दरम्यान उद्या होणाऱ्या एनडीएच्या पासिंग आउट परेडचं निरीक्षण लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार असल्याची माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचा तपास वेगानं सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री

0: सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस प्रशासनानं उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. भारताकडे पेट्रोल, डिझेल, एलपीजी, नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून देशातील तेल शुद्धीकरण कारखाने सुरळीतपणे कार्यरत आहेत अशी माहिती केंद्र सरकारनं आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत दिली आहे. एलपीजीचं उत्पादन प्रतिदिन सुमारे 92 TMT या विक्रमी उच्चांकावर पोहोचलं असून वितरकांकडे कोणत्याही तुटवड्याची नोंद नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. केंद्र सरकारच्या जनगणना 2027 कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील 5 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसील प्रशासनानं वारंवार आदेश देऊनही संबंधित शिक्षक जनगणना कामासाठी हजर न राहिल्यानं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी अमोल गव्हाणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर देहू ते देहू रोड दरम्यानचा पालखी मार्ग चौपदरी करण्याची तसंच देहू रोड इथल्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल उभारण्याची मागणी चिंचोली ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात आमदार सुनील शेळके आणि अप्पर पिंपरी चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख यांना निवेदन देण्यात आलं. दरम्यान दौंड तालुक्यात पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू असताना संत तुकाराम महाराजांच्या देहूतील पालखी मार्गाचं रुंदीकरण अद्याप प्रलंबित असल्यानं वारकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मराठी रंगभूमीवर एकपात्री कलाप्रकार रुजवणारे पहिल्या पिढीतील ज्येष्ठ एकपात्री कलाकार दिवंगत मधुकर टिल्लू स्मृती एकपात्री कलाप्रसार दिनाच्या निमित्तानं 1 ते 5 जून या कालावधीत एकपात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव दांडेकर पुलाजवळील बॅरिस्टर नाथ पै सभागृह सानेगुरुजी स्मारक राष्ट्रसेवा दल इथे होणार आहे. हवामान. पुण्यात आज कमाल 37 आणि किमान 24.5° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 2 दिवस कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: सहा वाजून 5 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू

मंडळी आठवला का हा चित्रपट? अगदी बरोबर, 1976 साली प्रदर्शित झालेला वसंत जोगळेकर दिग्दर्शित गूढ आणि सस्पेन्स थ्रिलर असा मराठी चित्रपट हा खेळ असावल्यांचा. याची कथा होती सुमती गुप्ते जोगळेकर यांची, तर पटकथा आणि संवाद लिहिले होते मधुसूदन कालेलकर यांनी. चित्रपटाला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि गायक होते आशा भोसले, हेमंत कुमार, महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल. कलाकार होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर, आशा काळे, अशोक कुमार, राजा गोसावी, लालन सारंग, जयराम कुलकर्णी. अहो, अशा तगड्या टीमला घेऊन हा चित्रपट बनवला गेला. त्यातली गाणी पण प्रचंड लोकप्रिय झाली आणि या सगळ्यांना कॅमेराच्या लेन्स मधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं सिनेमॅटोग्राफर मनोहर आचार्य यांनी. आता ऐकूयात याच चित्रपटातलं अजून एक लोकप्रिय गाणं.

0: या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: नमस्कार मंडळी.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 39 41 42.
0: नमस्कार मंडळी. देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, त्यावेळी मराठी चित्रपटांमध्ये हॉरर विषय हाताळले गेले नसल्यामुळे हा खेळ सावल्यांचा या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची भरपूर पसंती मिळाली. वसंत जोगळेकर यांच्या अनुभवी दिग्दर्शनामुळे रहस्याचा शेवटचा उलगडा चित्रपटात होईपर्यंत प्रेक्षक खिळवून ठेवले गेले. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हे गाजलेलं शीर्षक गीत.

0: शांत भास।
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM या चॅनेलवरून।

0: सव्वासहा झालेत. आता ऐकूया सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा मिश्र मराठी संगीताचा कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
3: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ कात्रज पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00,
2: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन

0: सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: कार्यक्रमात यानंतर मधुबाला चावला यांच्या स्वरातलं डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीत आहे वसंत पवार यांचं, चित्रपट अवघाची संसार.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9133

0: 0008921.
1: कार्यक्रमात यानंतर हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्देशनातलं बालकवी यांचं गीत आपण ऐकणार आहोत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 2:00 PM. स्थळ कात्रज पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद,

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: साहेब।
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72।
3: कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात भारत आंबे यांची गीतरचना आपण ऐकणार आहोत। संगीत आहे रे दैनाथ मंगेशकर यांचं।

0: 72.
1: कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात भारत आंबे यांची गीतरचना आपण ऐकणार आहोत. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20.
3: 7823 84 1120.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार.

0: मंत्रीगण व लोकप्रतिनिधी, सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रीनिवास खळे यांच्या संगीत निर्देशनातली माधव जुलियन यांची ही गीतरचना आपण ऐकली ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात. आणि याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: पावणेसात वाजत आहेत. प्रसारित करत आहोत ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
2: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: संपर्क 98221 99851.

अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 54वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 54वा श्लोक, याचा अर्थ असा, अर्जुन म्हणाला, हे केशवा, साम्यावस्थेत म्हणजे समाधी स्थितीत असणाऱ्या कोणाला स्थितप्रज्ञ म्हणावं? या स्थितप्रज्ञाचं चालणं बोलणं कसं असतं, वागणं कसं असतं ते मला सांग. याच गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा.

कसा बोले, कसा राहे, फिरे कसा। भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 54वा श्लोक संपूर्ण भगवद्गीतेत अत्यंत महत्वाचा आहे, कारण या श्लोकातील अर्जुनाच्या प्रश्नापासून भगवद्गीतेतल्या सर्व प्रसिद्ध अशा स्थितप्रज्ञ लक्षणांना प्रारंभ होतो। स्थितप्रज्ञ हा गीता माऊलीचा अतिशय लाडका पुत्र आहे। त्याचं रूप स्वरूप वर्णन या श्लोकापासून आपल्या लक्षात यायला लागतं। इथे अर्जुनाचा प्रश्न अगदी नेमका आणि थेट आहे, तर त्या प्रश्नाला भगवंतांनी दिलेलं उत्तरही मार्मिक आणि सुस्पष्ट आहे। एका अर्थाने इथे श्रीकृष्ण आणि अर्जुन या गुरु शिष्यांमध्ये रंगलेलं अतिशय अभिनव असं हे स्थितप्रज्ञोपनिषद आहे असंही म्हणायला हरकत नाही। या श्लोकात भाषा हा शब्द लक्षण या अर्थी आलेला आहे। या श्लोकासंबंधी आपल्या गीता रहस्य या ग्रंथात लोकमान्य टिळक म्हणतात, या स्थितप्रज्ञाचं वर्तन म्हणजेच कर्मयोग शास्त्राचा जणू पाया आहे। हे आपण पूर्वी गीता रहस्यातल्या संजीवनी टीकेत 12व्या प्रकरणात सविस्तर पाहिलेलं आहे। ते वर्णन म्हणजे गीतेला अपेक्षित असणाऱ्या निष्काम कर्मयोगी पुरुषाचं आदर्श चित्रणच आहे। लोकमान्य टिळकांच्या या मताला दुजोरा देताना आपल्या गीताई चिंतनिकेत आचार्य विनोबा भावे म्हणतात, या 54व्या श्लोकापासून भगवद्गीतेतल्या भावार्थदृष्ट्या सातवं अधिकरण सुरू होतं। या संदर्भात विनोबांचे शब्द असेल, पहा योगी स्थितप्रज्ञ थोर आदर्श आमुचा। आणि ही भूमिका खरच आहे, कारण हा गीताप्रणीत स्थितप्रज्ञ म्हणजे आपल्या संपूर्ण भारतीय तत्वचिंतन परंपरेचा एका अर्थाने राजदूतच आहे। याचं मोठं वैशिष्ट्य कोणतं? नेमक्या शब्दात सांगायचं तर सिद्धांत विषयक सांख्यबुद्धी आणि आचरण विषयक योगबुद्धी या दोन्ही गोष्टी त्याच्या ठाई मुरलेल्या असतात। म्हणूनच तो म्हणजे भगवद्गीतेने सांगितलेला पूर्ण आदर्श मानव आहे। आणि त्याचा निर्देश स्थितप्रज्ञ या विशेष संज्ञेने भगवद्गीतेने केलेला आहे। तसं पाहिलं तर या 54व्या श्लोकात चार प्रश्न आहेत। पहिला प्रश्न म्हणजे स्थितप्रज्ञाची परिपूर्ण व्याख्या कशी करता येईल। दुसरा प्रश्न, त्या स्थितप्रज्ञाचं सर्वांना समजण्यासारखं लक्षण कोणतं। तिसरा प्रश्न, कोणत्या पारमार्थिक साधनेने आणि तात्विक उपपत्तीने ते लक्षण साधकाला आपल्या ठाई बिंबवून घेता येईल। आणि चौथा प्रश्न असा की स्थितप्रज्ञाच्या जीवन यात्रेचं किंवा संचार विहाराचं स्वरूप कसं राहील। आणि या चार प्रश्नांची पुढे 18 श्लोकातून भगवंतांनी सविस्तर उत्तर दिलेली आहेत। या साऱ्याच गोष्टी तत्वचिंतन दृष्ट्या अतिशय अनोख्या आणि विलक्षण महत्वाच्या आहेत। अवघ्या मानवजातीवर श्रीमद भगवद्गीतेचे हे थोर उपकार आहेत। भगवद्गीतेतल्या या स्थितप्रज्ञस्य का भाषा या श्लोकाबद्दल लोकमान्य टिळक यांचे शिष्य जस करंदीकर आपल्या गीतातत्व मंजरी या ग्रंथात म्हणतात, या श्लोकात आलेली समाधी ही संज्ञा पातंजल योगातल्या समाधीची अवस्था सांगत नसून यापूर्वी गीतेच्या दुसऱ्या अध्यायातच श्लोक क्रमांक 42 आणि 53 यामध्ये सांगितलेल्या समाधी या संज्ञेचा अर्थच पुनरुक्त करते। आणि तो अर्थ कोणता? तर समाधीस्थ म्हणजे आत्मस्वरूप निष्ठ अढळ बुद्धी प्राप्त झालेला। दुसऱ्या भाषेत ज्याची बुद्धी आणि मन दोन्हीही आत्मनिष्ठ आणि आत्मसंतुष्ट झालेली आहेत तोच समाधीस्थ स्थितप्रज्ञ होय। आणि असा ज्ञाननिष्ठ स्थितप्रज्ञ लौकिक व्यवहारात कसा वागतो असा अर्जुनाचा मार्मिक प्रश्न आहे, कारण सिद्धांत हा व्यवहारात खरा उतरला तरच त्याला किंमत असते। या संदर्भात आचार्य विनोबा अधिक खुलासेवार सांगताना म्हणतात, इथे अर्जुन यांनी उल्लेखलेली समाधी ही पातंजल योगातली ध्यान समाधी नाही तर गीताप्रणीत समत्व योगातली ज्ञान समाधी आहे। ती चढतही नाही आणि उतरतही नाही, नैनाम प्राप्य विमुह्यती असं तिचं वर्णन केलेलं आहे। म्हणजे ती स्थिती आहे, वृत्ती नाही। पातंजल ध्यान समाधी ही वृत्ती आहे। स्थितप्रज्ञाची स्थिती तशी मर्यादित नाही, ती अखंड समाधी आहे, ती सकल समाधी आहे, ती परम समाधी आहे, ती संपूर्ण जीवनभराची समाधी आहे आणि जीवन परिपूर्ण करणारी ही समाधी आहे, ती चालती बोलती समाधी आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणून संत श्रेष्ठ एकनाथांनी सद्गुरु जनार्दन स्वामींचा उल्लेख केलेला आहे। तो अत्यंत महत्वाचा आहे। देवगिरीचे किल्लेदार असणारे जनार्दन स्वामी नेहमीच्या जीवनात किती परमार्थ शरण होते, तर गृहाश्रमु न सांडिता, कर्मरेखा नोलांडिता, निज व्यापारी वर्तता, बोधू सर्वथा न मैळे, अशी परमसमाधी स्थितप्रज्ञ जनार्दन स्वामींची होती। याबद्दल ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका आपल्याला उत्तम मार्गदर्शन करते। ज्ञानेश्वर माऊली इथे एक संवाद रंगवतात आणि सांगतात, त्यावेळी अर्जुन म्हणाला,
हे देवा,

करुणासागरा, मी तुला एक महत्वाचा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर कृपा करून सांगशील का? त्यावर भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुला जे योग्य वाटेल ते मोकळ्या मनाने खुशाल विचार. यानंतर गीताप्रणीत स्थितप्रज्ञाच्या स्थितीगतीचं नेमकं चित्रण करताना भावार्थ दीपिका आपल्याला असं सांगते, या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्री कृष्णाते, काय म्हणिपे स्थित प्रज्ञाते, ओळखो केवी. आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसिया चिन्हे जाणीजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित, तो कवणी स्थिती असे, कैसेनी रूपे विलसे, देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. ज्ञानेश्वरांच्या या ओव्यांचा भावार्थ असा आहे. या बोलण्यावर अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटलं, हे देवा, त्या स्थिरबुद्धी झालेल्या स्थित प्रज्ञाला आम्ही जाणावं तरी कसं बरं? तो जो कोणी स्थिरबुद्धी झालेला असतो आणि समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो, त्याला आम्ही कोणत्या लक्षणांनी ओळखावं ते नेमकं सांग. हा स्थितप्रज्ञ कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या प्रकारे वागतो ते लक्ष्मीपती श्रीकृष्णा कृपा करून मला सांग. या संदर्भात या गीताप्रणीत स्थितप्रज्ञ लक्षणांबद्दल स्वतंत्र पुस्तकच लिहिलेले स्थितप्रज्ञ दर्शनकार आचार्य विनोबाजी इथे एक महत्वाचा मुद्दा सांगतात. ते म्हणतात, गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञ लक्षण हा संबंध भगवत गीतेतला एक अतिशय प्रसिद्ध विभाग आहे. अगदी प्राचीन काळापासून आज तागायत इतकी प्रसिद्धी गीतेतल्या दुसऱ्या कोणत्याच विभागाला लाभलेली नाही. याचं कारण म्हणजे स्थितप्रज्ञ हा गीतेचा आदर्श पुरुष आहे. हा शब्दही गीतेचा स्वतःचा खास आहे, कारण गीतेच्या पूर्वीच्या ग्रंथात तो सापडत नाही आणि गीतेच्या नंतरच्या ग्रंथात मात्र तो सर्वत्र आढळतो. अर्थात स्थितप्रज्ञाप्रमाणे भगवद्गीतेत आदर्श पुरुषांची दुसरीही वर्णनं आलेली आहेत. उदाहरणार्थ कर्मयोगी, जीवनमुक्त, योगारूढ, भगवत भक्त, गुणातीत, ज्ञाननिष्ठ अशी वर्णनं येतात. पण विशेष म्हणजे ही वर्णनं स्थितप्रज्ञाच्या वर्णनापेक्षा फारशी वेगळी नाहीत. उलट असं वाटतं की मूळ स्थितप्रज्ञाच्या आदर्श स्थितीचेच हे सगळे वेगवेगळे पैलू आहेत. पुन्हा त्यांच्या वर्णनात स्थितप्रज्ञ डोकावतोच. उदाहरणार्थ पाचव्या अध्यायात संन्यासप्रवण योगी पुरुषाच्या वर्णनात स्थिर बुद्धी असा शब्द येतो, किंवा बाराव्या अध्यायात भगवत भक्ताच्या लक्षणांची समाप्ती स्थिरमती या शब्दांनी केली जाते. याचं कारण बुद्धीची स्थिरता असल्याशिवाय कोणतीच आदर्श स्थिती कधी प्राप्तच होऊ शकत नाही. म्हणूनच गीतेच्या दृष्टीने अंतिम आदर्श कोण, अत्युच्च ध्येयमूर्ती कोण, तर स्थितप्रज्ञ. आजच्या संदर्भात हा श्लोक एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न आहे, कारण हा प्रश्न पडलेले आपणच सगळे आदर्श अर्जुन आहोत. आपण सतत शांतपणा मिळवण्यासाठी धडपडतो. सोशल मीडिया, विविध पंथांचे गुरु, आध्यात्मिक नेते यांचे मोठे मोठे विचार आपण ऐकतो, पण प्रत्यक्षात असा माणूस समोर दिसत नाही. असा स्थितप्रज्ञ माणूस, त्याची देहबोली, बोलणं, चालणं, त्याचा आत्मविश्वास हे आपण सारखं शोधत असतो. रोजची कौटुंबिक वादळं, अस्वस्थ करणारे आजूबाजूचे आणि जगातले प्रसंग, घटना यातून अलिप्त राहून इतका शांत स्थितप्रज्ञ असा माणूस असेल का? असेल तर तो कसा राहतो, वागतो, बोलतो, दिसतो याचा शोध आपण सतत घेतो आहोत. एक भगवान श्रीकृष्ण आणि कोट्यवधी अर्जुन, मग असा माणूस कुठे असेल, कसा असेल, हा शोध सुरूच राहील.

0: अर्पणमस्तु।
1: श्रोते हो, अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 54वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं डॉक्टर मुकुंद दातार यांनी। श्लोक गायन

होतं अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवरती, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावरती.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रसिक हो, संध्याकाळचे 7 वाजलेत. आता जयमाला हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: मोहब्बत की कसम,
1: मोहब्बत की कसम,
0: मोहब्बत की कसम,
1: मोहब्बत की कसम।

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आपण आम्हाला ऐकत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर देखील जगात सर्वत्र. रसिको, रात्रीचे 10 वाजतात. आता आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून छायागीत सहक्षेपित करणार आहोत आणि ह्या कार्यक्रमाचे

0: विको वज्रदंती भारत का गम एक्सपर्ट.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक विको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
6: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.

0: ये दिल लिखता तो चला जाता है जिंदगी के अफसाने, पर ये काम इतना आसान कहा।
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। हेच कार्यक्रम आपण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। रात्रीचे 10:30 झालेत, आता ढलती जाहिरात हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमो सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी सुमधूर चित्रपट गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम.

मुस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. डॉक्टर परीक्षित फेगडे बेलाके फूल या कार्यक्रमात रसिक हो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि इंद्रायणीचा सस्नेह नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण दिग्गज गायकांची हलकी फुलकी रोमॅन्टिक गीतं ऐकणार आहोत. आजच्या या खास मनमोहक रात्रीला आणखीन सुंदर बनवण्यासाठी अगदी योग्य अशी ही सुरांची मैफिल. सुरुवातीला किशोर कुमार यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत, रवी यांनी संगीतबद्ध केलेलं चित्रपट बॉम्बे का चोर.

0: करता।
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क

0: 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59।
1: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
2: अलबेला या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत, संगीत सी रामचंद्र यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला की फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 2:00 PM. स्थळ कात्रज पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

हेमंत कुमार यांचं स्वरसंगीत असलेली शकील बदायुनी यांची गीतरचना आपण ऐकलीत 20 साल बाद ह्या चित्रपटातली. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धी

0: नाय क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: पुढचं गीत जाननिसार अख्तर यांचं, ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं, मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या युगल स्वरातलं चित्रपट सीआयडी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव

0: पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
2: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्टिव्ह बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
3: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 2:00 PM, स्थळ कात्रज पुणे। तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900,
2: 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर। श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
5: कार्यक्रमात यानंतर साहिर लुधियानवी यांची गीतरचना, संगीत SD बर्मन यांचं, स्वर लता मंगेशकर यांचा आणि चित्रपट हाऊस नंबर 44।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: आणि या गीताबरोबरच इंद्रायणी दुधगीकरला हा कार्यक्रम समाप्त करण्याची अनुमती द्या. नमस्कार.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. 101 MHz वर पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 वाजून. जय हिंद.

0: माईक वन टेस्टिंग, 5 अजून 1 मिनिट, माईक 2. वर्क स्टेशन 1.
1: श्रोते हो रोज सकाळी 7:15.
2: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी